0: धोनी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहसिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिः एफएम 90.4 केएलई गणसू. संस्कृतम वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूर.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणू धोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे गुरुवार 25 जून 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार पाहू. परिस्थिती मनाविरुद्ध असेल तर शांत राहा, कारण येणारी वादळं तुम्हाला संपवायला नाही तर स्वतःची ओळख करून द्यायला येतात. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. मॅडम तुसा यांच्या मेनाच्या पुतळ्याचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले. दिवस होता आजचा. क्रोएशियाने देशाने युगोस्लाविया पासून स्वातंत्र्य घोषित केले ते आजच. क्रिकेट विश्वकप मध्ये भारतीय क्रिकेट संघाने 1987 चा क्रिकेट विश्वकप जिंकला. मोझांबिक देशाने पोर्तुगाल पासून स्वातंत्र्य मिळाले तेही आजच. भारत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली तेही आजच्याच दिवशी, साल होते 1975. महात्मा गांधी यांच्यावर बॉम्ब हल्ल्याचा प्रयत्न झाला तोही आजच्याच दिवशी, साल होते 1934. छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला तोही दिवस होता आजचा, साल होते 1918. आता आजचे जन्मदिवस पाहू. सई तामणकर अभिनेत्री यांचा जन्म आजचाच. अफताब शिवदास आणि हिंदी चित्रपट अभिनेते यांचाही जन्म आजचाच आहे. करिश्मा कपूर हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. व्हीपी सिंग भारताचे 7वे पंतप्रधान यांचाही जन्म आजच. मदन मोहन भारतीय संगीतकार, संगीत दिग्दर्शक, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचाच आहे. काश्मीर सिंग कटोच भारतीय लष्करी सल्लागार यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू धोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

गणधुनी 90.4 FM KLE गणसुवाणी भक्तिमय सकाळ मध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आज राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशीपासून. आज तुम्हाला नोकरीत सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. लोकांना प्रभावित करण्यासाठी तुम्ही तुमच्या संवाद कौशल्याचा वापर करा. वृषभ रास, आज सामान्य दिवस आहे. आज नशीब तुमच्या बरोबर आहे. तुम्ही शुभ कार्यात सहभागी व्हाल. मिथुन रास, आजचा दिवस शुभ आहे आणि काही महत्वपूर्ण लाभ मिळण्याच्या देखील शक्यता आहे. उद्योजक आणि व्यावसायिक पार्टनरशिप करू शकतात. कर्क रास, आज तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, परंतु अखेरीस गोष्टी तुमच्या बाजूने असतील. सिंह रास, आजचे नोकरी व्यवसायातील परिणाम तुमच्या बाजूने असतील, काही कामात मात्र अडथळे येऊ शकतात. कन्या रास, आज नशीब तुमच्या बाजूने असेल. तुम्हाला गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय सापडेल. तुम्ही नवीन उपक्रमात प्रवेश करा. हे होतं सहा राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र गणधुनी 90.4 FM KLE गणसू मग

व्यक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात. आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. तुम्हाला आज आर्थिक संधी मिळेल. नवीन गुंतवणुकीमुळे फसवणूक होऊ नये म्हणून तुमचे पर्याय हुशारीने निवडा. कौटुंबिक जीवन तणावपूर्ण असू शकते. वृश्चिक रास, नशीब आज तुमच्या सोबत असेल. अडचणी संपतील आणि रखडलेली कामे गतिमान होतील. आर्थिक बाबींमध्ये पद्धतशीरपणे काम करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. धनुरास, तुमची संपत्ती आणि व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्ही सर्व प्रकारच्या भौतिक सुखांचा आनंद घ्याल. मकर रास, तुमच्यापैकी काहींना आज आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. विचार करूनच महत्वाचे निर्णय घेतले पाहिजेत. कुंभ रास, आज तुम्हाला काही चढ उतारांना सामोरे जावे लागेल. तुम्हाला करिअर मध्ये खूप काही साध्य करायचे असेल, पण जर तुम्ही घाईघाईने निर्णय घेतले तर तुम्हाला त्रास होईल. शेवटची मीन रास, आज तुम्ही धार्मिक कार्य कराल, ज्यामुळे तुमची सामाजिक लोकप्रियता वाढेल. तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र म्हणून 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ, मानसोपचार तज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 38 पुष्पौषधीची म्हणजेच विलो या बॅचफ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत. विलो हे बॅचफ्लॉवर रेमेडीज मधील अनुक्रमाने शेवटचं औषध. परमेश्वरानं म्हणे एकदा दोन माणसांना बोलावून त्यांना एक एक पेला दिला. परमेश्वरानं म्हणे एकदा दोन माणसांना बोलवून त्यांच्या हातात एक एक पेला दिला. दोन्ही पेले अर्धे अर्धे भरलेले होते. त्यापैकी एक माणूस पेला अर्धा तरी भरलेला आहे हे पाहून अत्यंत खुश झाला आणि दुसरा मात्र पेला अर्धाच भरलेला आहे म्हणून दुःखी झाला आणि म्हणाला, हाय रे देवा, फक्त अर्धाच पेला नशिबात आला ना. या दुसऱ्या माणसासारखी मनस्थिती असलेल्या व्यक्तींना विलो या औषधाची गरज असते. फुलझाडांजवळ गेले तर हसऱ्या फुलांऐवजी काटेच त्यांच्या नजरेत भरतात. त्यांच्या वागण्या बोलण्यातही एक प्रकारचा कडवटपणा भरून राहिलेला असतो. जीवनातील एखादी वाईट घटना, वाईट अनुभव याबद्दल ते स्वतः सोडून इतर सर्वांना दोष देतील. अशा लोकांच्या तोंडून बाहेर पडणारी काही ठराविक वाक्य पहा. इतरांच्या बाबतीत न घडता माझ्याच वाट्याला हे दुर्दैव का यावं? दैव माझ्याच पाठीमागे कसं हात धुवून लागलंय? इतरांच्या चुकामुळेच मला नेहमी प्रायश्चित भोगावं लागतं. एक जण आपलं कर्तव्य पार पाडील तर शपथ. या लोकांना नेहमी वाटत राहतं की बाकी सर्व जण कशी सुखा समाधानात आहेत आणि अपयश दुःख काय ते आपल्याच वाट्याला आलं आहे आणि तेही त्यांच्या स्वतःच्या चुकांमुळं नव्हे तर आपलं काही चुकतं आहे असं त्यांना अजिबात वाटतच नाही. आपल्याला अयोग्य अन्याय वागणूक दिली जात आहे असंच त्यांना वाटत असतं आणि याबद्दल ते सतत बोलत राहतात. आपलं नशीब कसं फुटकं आहे आणि आपल्याशी सर्वजण कशी वाईट वागतात अशा उदासवाण्या सुतक्या चेहऱ्यानं वावरतात. त्यांच्या मते परमेश्वर सुद्धा त्यांची प्रार्थना कधी ऐकत नाही, त्यांच्या प्रयत्नांना यश देत नाही, नेहमी दुर्दैवाचं मापच पदरात घालतो. तथापि इतरांकडून मदत घेणं हा मात्र ते आपला हक्क समजतात. उपकाराची परतफेड करण्याची त्यांना आवश्यकताच वाटत नाही. फारशी कृतज्ञता त्यांच्या मनात नसते. उलट केलं तर काय झालं ही भूमिका. केलेल्या कोणत्याही गोष्टीनं मग ती किती का चांगली असे ना, ते समाधानी दिसणार नाहीत. अशी माणसं आजारी पडल्यानंतर तर काही विचारूच नका. बरं होण्यासाठी स्वतःहून कोणताच प्रयत्न करणार नाहीत आणि लवकर बरं वाटलं नाही तर सेवा शुश्रूषा करणाऱ्या माणसांना ते ती योग्य प्रकारे करत नाहीत म्हणून किंवा ट्रीटमेंट चांगली देत नाहीत म्हणून डॉक्टरांनाच दोष देतील. तरीही प्रकृतीत सुधारणा झालीच आणि तसं कोणी म्हटलं तर सांगतील, छे बाहेरून मी बरा दिसत असलो तरी मला आतून काही बरं वाटत नाहीये. काही माणसं स्वभावतच अशी असतात पण जवळजवळ आपण सर्व कधी ना कधी काही वेळा अशा मनस्थितीतून जातो. अशा वेळी आपल्यावरील ताबा नाहीसा होतो, विचारशक्ती ही संपुष्टात येते, आपल्याला राग येतो, निराश उदास वाटत, आपल्या श्रमांचं प्रयत्नांचं चीज होत नाही असं वाटत, आपण जे इतरांसाठी केलं त्याबद्दल कुणाला कृतज्ञता नाही असंही वाटत, होणारी प्रत्येक गोष्ट आपल्या विरुद्धच होत आहे असंही वाटत आणि आपण त्याबद्दल इतरांना दोष देऊ लागतो. अशी मनस्थिती होत असेल तर विलो घेतलेलं बरं नाही का? विलोमुळे मन शांत होईल, तुमची विनोदबुद्धी जागी होईल, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. गदी माडगुळकर लिहितात, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे आणि तरीही. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझी या आयुष्याचे. जीवनाचं तत्वज्ञान माहीत असतं तरीही कळतं पण वळत नाही असं काहीस होऊन जातं. आपण रागावतो, चिडतो, उद्विग्न बनतो, जणू वैतागाचा चष्मा लावून प्रत्येक गोष्ट पाहतो. हा चष्मा काढून टाकण्याचं काम विलो करतं. विलो या औषधाची गरज नसणाऱ्या व्यक्ती कशा असतात पहा. कर्तृत्ववान असतात, इतरांशी चांगले संबंध प्रस्थापित करू शकतात, परिस्थितीच्या सत्य स्वरूपाची जाणीव त्यांना असते. प्रत्येक दिवस, प्रत्येक माणूस, प्रत्येक गोष्ट काही प्रमाणात चांगली काही प्रमाणात वाईट असणारच हे समजून असतात. म्हणूनच वाईट परिस्थिती ओळखून तो जीवनाचा एक भागच मानून त्यावर हसत हसत मात करतात. जीवनाच्या बागेचं मूल्य करताना ते त्यातील फुलांच्या संख्येवरून करतात. त्यांना माहित असतं परिस्थिती कडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन अधिक महत्वाचा असतो. फुलं पाहायची की काटे हे तुमचं तुम्ही ठरवायचं. मनोहरराव, आता काही उदाहरणं घेऊ. मनोहरराव वय 55 वर्ष, व्यवसायाने शिक्षक. त्यांना सोरियासिसचा त्रास होता. त्यांना औषधोपचार सुरू केल्यानंतर काही दिवसांनी बरं वाटलं, पण औषध बंद केल्यामुळे पुन्हा त्रास सुरू झाला. मनोहररावांनी आल्यालाच विचारलं, काय डॉक्टर हे काय बरं होणार आहे की नाही? तुमच्या बॅच फ्लॉवर रेमेडीचं एवढं कौतुक तुम्ही लिहिता, पण मला काहीच उपयोग झाला नाही. महिनाभर औषध घेत होतो, तात्पुरतं बरं वाटल्यासारखं झालं, पण पुन्हा त्रास सुरू झाला. काय उपयोग? खरं म्हणजे सोरियासिस हा आजारच परत परत होणारा असा आहे व 1 महिन्याच्या औषधानंतर तो बरा होईल अशी अपेक्षा करणं चूक. पण मनोहररावांनी दोष स्वतःकडे न घेता त्या औषधालाच दिला. त्यांना शेवटी त्यासाठी असलेली खास प्रश्नावली लिहून आणायला सांगितली व त्यांच्या पत्नीचीही या संदर्भात मुलाखत घेतली. तिनंही सांगितलं, डॉक्टर यांचा स्वभावच असा, मुलांवरही फार डाफरतात, माझ्या कष्टांची तुम्हाला किंमत नाही म्हणतात. खाऊन पिऊन सुखी आहोत आम्ही खरं म्हणजे, पण मी मुख्याध्यापक झालो नाही, माझ्या ज्ञानाचं चीज झालं नाही असं म्हणतात. अशा स्वभावामुळेच मनस्थिती नेहमी खराब असते त्यांची. मुलांनाही म्हणतात मागच्या जन्मीचं देणं वसूल करायला जन्माला आलाय. मनोहररावांना त्यांचं स्वाभाविक औषध विलो आणि सोरियासिस या त्वचा रोगासाठी क्रॅब ऍपल दिलं. आता त्यांचा आजार बराचसा कमी झालाय. त्यांची मनस्थिती बदलली आहे. ताणतणावांचा रोगट मनस्थितीचा शरीरावर परिणाम होऊन होणाऱ्या आजारांपैकी सोरियासिस हा एक महत्वाचा आजार आहे. म्हणूनच शरीरा इतकीच मनाची काळजी घ्या, निगा राखा, मन निरोगी ठेवा, तुमच्या अनेक तक्रारी कमी होतील. एकंदरीत निराशावादी कडवट मनोवृत्ती, इतरांना दोष देणं, इतरांविषयी चीड संताप ही विलो या पुष्पौषधीची प्रमुख लक्षणं सांगता येतील. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. जागतिक योग दिनानिमित्त सिरीज प्रोग्राम आपण ऐकत आहोत, ज्यामध्ये आजच्या भागात आपण ऐकणार आहोत सत्वा वेलनेस सेंटरचे वेलनेस कन्सल्टंट डॉक्टर सुहास गोडबोले यांना. प्राणायाम म्हणजे नेमकं काय आणि ते योग्य पद्धतीनं कसं करावं याबद्दलची माहिती ते आपल्याला आजच्या भागात देत आहेत. तेव्हा लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. सर्वांनाच माहिती असल्याप्रमाणे प्राणायाम करा हे आपण ऐकत येतो, किंवा बरीचशी लोक टीव्हीवरती बघून वगैरे प्राणायाम करत असतात, पण ते केल्यामुळे काय फायदे होतात त्याबद्दल आपण आज आजच्या भागात ऐकणार आहोत. तर सुरुवातीला मी सरांचं स्वागत करते. सर, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: मी जसं सांगितलं की लोकांना माहिती असतं प्राणायाम करायला हवं, किंवा बरेचसे डॉक्टर म्हणा किंवा जे योगा शिकवतात ते सांगतात प्राणायाम करा, किंवा बरेचसे लोक असे आहेत की टीव्हीमध्ये प्रोग्राम वगैरे बघून सुद्धा ते प्राणायाम करत असतात, पण नेमकं त्याच्यामुळे होतं काय हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. एकंदरीत कुणीतरी सांगितलंय आपलं म्हणून आपलं प्राणायाम करायचं सुरू असतं, किंवा योगामध्ये जी पण आपण माहिती कधीही ऐकू त्यामध्ये प्राणायाम हा एक महत्वाचा भाग असतो. तर हे प्राणायाम म्हणजे नेमकं काय आहे आणि काय फायदे होतात त्यामुळं, अगदी साध्या शब्दात आमच्या श्रोत्यांना समजेल असं तुम्ही सांगितलं तर खूप बरं होईल.
2: ठीक आहे, पुरेपूर प्रयत्न करतो मी अतिशय साध्या शब्दात सांगण्याचा. हा विषय खूप मोठा आहे, प्राणायाम हा खूप प्रचंड मोठा विषय आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण योग म्हणजे काय इथपासून सुरुवात करूया. प्राणायाम हे काय सेपरेट नाही आहे, योग या विषयातलाच एक भाग आहे प्राणायाम, ज्याला आपण म्हणतो अष्टांग योग. हे सगळ्यांनी ऐकलं असेल नाव अष्टांग. अष्ट म्हणजे आठ, अंग म्हणजे ब्रँचेस म्हणू शकतो आपण,
1: बरोबर,
2: लिम्स किंवा ब्रँचेस. तर या आठ ब्रँचेस पैकी एक अंग म्हणजे प्राणायाम आहे. बाकीचे कुठले कुठले आहे, त्याच्यात यम आहे, नियम आहे, आसन आहे, प्राणायाम आहे, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हे आठ अंग आहेत अष्टांगातले. या अंगांपैकी चौथा जो अंग आहे त्याला आपण म्हणतो प्राणायाम. ठीक आहे.
1: मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे प्राणायाम केल्यामुळे काय फायदे होतात ते बऱ्याच जणांना माहिती नसतात.
2: सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करूया प्राणायाम म्हणजे नेमकं काय
1: पासून
2: सुरुवात करूया.
1: हो हो.
2: प्राणायाम शब्द तर सगळे ऐकतच असतात, जसं म्हणाला तसं सगळे डॉक्टर्स पण आजकाल सांगतात प्राणायाम करा पेशंटना, प्रचंड त्याचे बेनिफिट आहेत म्हणून सांगत असतात. तर प्राणायाम आपण जर हा शब्द बघितला तर या शब्दामध्ये दोन शब्द आहेत, प्राण आणि आयाम, बरोबर. तर प्राणचा सामान्यतः अर्थ आपण काय घेतो, प्राण म्हणजे आपण जीव किंवा आत्मा किंवा लाईफ असा आपण अर्थ घेतो. आयाम या शब्दाला योगिक भाषेमध्ये दोन अर्थ आहेत. एक अर्थ आहे आयामचा कंट्रोल करणं, आणि दुसरा शब्द आहे अर्थ आहे एखाद्या लिमिटला क्रॉस करणं, किंवा एखादा आयाम पार करणं म्हणतो ना आपण, क्रॉस करणं, लिमिट क्रॉस करणं असा अर्थ होऊ शकतो. तर आपण बेसिक लोकांच्या म्हणजे सामान्य लोकांच्या दृष्टीने साधा अर्थ घेऊया, समजण्याच्या दृष्टीने सोपा. आयाम म्हणजे कंट्रोल, अर्थ सोपा आहे समजायला. आता आयाम म्हणजे जर कंट्रोल आणि प्राण म्हणजे जर जीव असं असेल तर मग प्राणायामाचा अर्थ काय होईल, जीवाला कंट्रोल करणं म्हणजे
1: प्राणायाम,
2: बरोबर. आता जीवावर कंट्रोल करणं म्हणजे जरा सगळ्यांच्या भुवया लगेच स्टार्ट होतात, जीवाला कसं काय आपण कंट्रोल करणार,
1: बरोबर.
2: प्रॅक्टिकली बघायला गेलं तर ते शक्यच नाहीये, कोणाला शक्य नाही, जीव कोणीच कंट्रोल करू शकत नाही. आपल्या हातात तेच नाहीये, आपल्या हातात काय आहे, बर्थ आपल्या हातात नाहीये, जन्म आपल्या हातात नाहीये, मृत्यू पण आपल्या हातात नाहीये, पण बर्थ आणि डेथ बी आणि डी च्या मध्ये जे आहे ते आपल्या हातात आहे. त्याला आपण म्हणतो इंग्लिश मध्ये चॉईस, बी म्हणजे बर्थ, डी म्हणजे डेथ, आणि बी आणि डी च्या मध्ये येतो सी, सी म्हणजे चॉईस. चॉईस आपल्या हातात आहे. तर सांगायचं हेतू असा की प्राणायामाचा अर्थ चुकतो. प्राण म्हणजे आपण जर आयुष्य किंवा लाईफ असा जर अर्थ धरला तर ह्याचा अर्थ चुकतो. योगिक भाषेमध्ये प्राणचा अर्थ वेगळा आहे. आपण अजून थोडं डिटेलमध्ये जाऊया प्राणचा अर्थ काय बघण्याच्या अगोदर. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. पंचमहाभूत जल, आकाश, अग्नि, वायू, पृथ्वी, हे पाच तत्व आहेत, पंचतत्व म्हणतो आपण. या पंचतत्वांपासून आपलं शरीर पण बनलेलं आहे, तसंच या पृथ्वीवर युनिव्हर्स मध्ये ज्या काही वस्तू आहेत या सगळ्या वस्तू या पंचमहाभूतांपासून बनलेल्या आहेत. तर त्यातलं एक सगळ्यात महत्वाचं तत्व आहे ते वायू तत्व आहे. वायू तत्व तुम्ही म्हणाल वायू तत्व का महत्वाचं. उदाहरणार्थ समजा आपण पृथ्वी तत्व बघितलं, आपण जे काही जेवतो रोज, जे काही अन्न घेतो, ते अन्न कुठं उगवतं?
1: जमिनीमध्ये.
2: जमिनीमध्ये, बरोबर. म्हणजे आपण अन्न खातो, जेवण घेतो, ह्याचा अर्थ जमीन म्हणजे पृथ्वी, पृथ्वी तत्वाला आपण आतमध्ये घेत असतो, ग्रहण करत असतो.
1: अच्छा,
2: बरोबर. समजा आपण असं ठरवलं की आजपासून पृथ्वी तत्व म्हणजे अन्न आपण सेवनच नाही करायचं, बंद करायचं, घ्यायचं टोटली बंद, तर एखादा व्यक्ती किती दिवस जगू शकेल?
1: म्हणजे न जेवता तरी मला वाटतं
2: न जेवता किती दिवस जगू शकेल?
1: 10-15 दिवस.
2: पण त्याच्यानंतर मात्र त्याला विकनेस येणार आणि मग त्याला जगण्यासाठी योग्य उपचार किंवा टॉनिक किंवा शेवटी जेवण हे घेतलंच पाहिजे त्याला जर जगायचं असेल तर. बरोबर. समजा आपण दुसरं तत्व बघूया, आपण जलतत्व. समजा आपण ठरवलं की आजपासून पाणी प्यायचंच नाही, तर आपण किती दिवस जगू? 7-8 दिवस माणूस जगेल, पण 7-8 दिवसानंतर त्याला डिहायड्रेशन होईल, त्याच्या किडनी काम करायच्या बंद होतील, रक्तामधले क्षार वाढतील, विषारी पदार्थ रक्तातले वाढतील, आणि मग तो माणूस एकदम सिरियस होईल. त्याला जगवण्यासाठी एकतर सलाइन द्यावं लागेल, म्हणजे थोडक्यात पाणीही द्यावंच लागेल.
1: म्हणजे
2: पाणीही द्यावंच लागेल त्याला. त्यामुळे पाणी पण महत्वाचं आहे, पण तरी पण 7 दिवस आपण जगू शकतो. समजा आपण दुसरं तत्व घेऊया, अग्नितत्व. तिसरं अग्नितत्व आपल्या शरीरामध्ये असतं. कुठं असतं? पोट. पोट ही अग्नितत्वाची जागा आहे. पोटामध्ये अग्नी असतो, म्हणजेच पोटामध्ये आपल्या आम्ल असतं. आम्ल म्हणजे ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड असतं आपल्या पोटामध्ये. समजा आपण ऍसिडमध्ये बोट घातलं तर काय होतं? बोट
1: जळतं.
2: तेच अग्नीमध्ये पण बोट घातलं तरी बोट आपलं जळतं.
1: म्हणजे
2: तत्व एकच आहे, ते अग्नितत्व आहे आपल्या पोटामध्ये. ठीक आहे. समजा त्या अग्नितत्वामध्ये काही बिघाड झाला तर आपण तो बिघाड बरा करू शकतो. साध्या घरगुती गोष्टींमुळे पण आपण बरा करू शकतो. म्हणजे समजा अपचन झालं असेल, म्हणजे पित्त एकदमच कमी झालं असेल, पचन शक्तीच कमी झाली असेल, तर आपण मग लंघन करतो, लिंबाचं सरबत पिलं किंवा लोणचं लिंबाचं खाल्लं किंवा आणि काही आलं आणि लिंबू खाल्लं, असं करून आपण पचनशक्ती वाढवतो. तेच पित्त जर वाढलं असेल तर तरी पण आपण लंघन करतो किंवा पित्त कमी होणारे पदार्थ खातो, दूध घेतो आपण, थंड ताक पितो, असं करून आपण पित्त कंट्रोल मध्ये आणू शकतो. तसंच औषधं घेऊन पण आपण या दोन्ही तक्रारींवर आपण बरोबर इलाज करू शकतो. म्हणजे अग्नितत्व पण महत्वाचं आहे, पण जल आणि पृथ्वीपेक्षा हे जरा वेगळं तत्व आहे. अजून एक आपण तत्व बघूया, आकाश तत्व. ते पण आपल्या शरीरामध्ये आहे. आकाश तत्व पोकळींच्या स्वरूपामध्ये आहे. आपल्या शरीरामध्ये कितीतरी रिकाम्या जागा आहेत. फॉर एक्झाम्पल ब्रेन मध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत त्याला आपण कॅव्हिटीज म्हणतो. आपल्या चेस्टमध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत त्याला पण आपण कॅव्हिटीज, किंवा ॲबडॉमनमध्ये पोटामध्ये काय जागा आहेत रिकाम्या त्याला आपण कॅव्हिटीज म्हणतो. मेंदूमधल्या ज्या रिकाम्या जागा असतात त्याला सायनस म्हणतात, कॅव्हिटीज नाही, सायनस म्हणतात. तसेच आपल्या चेहऱ्यामध्ये पण रिकाम्या जागा असतात, पोकळ्या असतात, त्याला आपण सायनस म्हणतो. तर यांच्यामध्ये पण काही बिघाड झाला तर आपण पथ्य करून किंवा औषध उपचार करून हा आजार बरा करू शकतो. पाचवं तत्व आहे पंचतत्वातलं वायू तत्व. समजा तुम्ही ठरवलं आजपासून वायू म्हणजे श्वास घ्यायचा बंद, तर आपण किती दिवस जगू शकू?
1: एक सेकंड,
2: काही क्षण, काही क्षणच जगू शकू आपण. म्हणजे तो जो जीव आहे किंवा आत्मा आहे आपल्या शरीरामध्ये, त्याला जर शरीरातच ठेवायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं तत्व कुठलं आहे?
1: वायू तत्व.
2: म्हणूनच योग ह्या भाषेमध्ये, योगिक भाषेमध्ये प्राण म्हणजे आपण वायू किंवा श्वास.
1: अच्छा,
2: प्राणचा अर्थ श्वास, प्राणचा अर्थ जीव नाहीये, प्राणचा अर्थ आहे श्वास. लाईफ इज ब्रेथ, ब्रेथ इज लाईफ. आणि आयामचा आपण अर्थ बघितला, आयाम म्हणजे कंट्रोल.
1: बरोबर.
2: मग प्राणायामाचा अर्थ काय होईल? कंट्रोल ऑफ ब्रेथ, म्हणजे श्वासावर नियंत्रण ठेवणं म्हणजे प्राणायाम.
1: अच्छा,
2: हा आहे प्राणायामाचा अर्थ.
1: कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेतोय आपण. ब्रेक नंतर पुन्हा आपण प्राणायाम याबद्दलची माहिती ऐकणारच आहोत. तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत राहा वेणूतुणी 90.4 KLE कनसोबी.

नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत. तुम्ही ऐकत आहात वेणू ध्वनी 90.4. आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो. हा, आपण रेडिओ मात्र आपण ऐकतो, कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनच बाहेर प्रवासातच घालवत असतो. त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्या बरोबरच असतं. आणि या वेणू ध्वनीच्या या 90.4 वर अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात. काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत, तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या हेच मी तुम्हाला आवाहन करते. थँक्यू.

0: ब्रेक नंतर तुमचं स्वागत आहे. तुम्ही ऐकता वेणुधुनी 90.4 KLE कनसू आणि कार्यक्रमामध्ये आपण डॉक्टर सुहास गोडबोले यांच्याकडून प्राणायाम बद्दल माहिती ऐकतोय. खूप अशा सोप्या शब्दात तुम्ही प्राणायामचा अर्थ आम्हाला समजवलात तर खरा, पण एवढं का महत्वाचं आहे की आपण श्वासावरती एवढं नियंत्रण ठेवलं पाहिजे?
1: अगदी बरोबर, चांगला प्रश्न आहे हा. या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या अगोदर मी तुम्हाला एक 2-3 उदाहरणं देईन की ज्याची तुम्हीच कल्पना करा, श्रोत्यांनी पण कल्पना करा आणि काय होतं याच्याकडे लक्ष द्या. अशी कल्पना करा की तुम्ही रस्त्याने निघालाय आणि तुमच्या डोळ्या देखत एखादा भीषण अपघात घडलाय, एकदम भीषण अपघात घडलाय की भयानक परिस्थिती एकदम. कसा असेल तुमचा श्वास? तुमच्या डोळ्यासमोर घडलेला आहे अपघात, बघताय तुम्ही, तुमचा श्वास कसा असतो त्यावेळेला, काय होतं त्यावेळेला श्वासाला?
0: मला वाटतं वाढलेला असेल तो, किंवा असा
1: समजा तुम्ही एखादी एकदम दुःखदायक घटना ऐकली, अचानक एकदम शॉकिंग न्यूज. पूर्वीच्या काळी कसं टेलिग्राम यायची, टेलिग्राम आली की एकदम श्वास रोखला जायचा सगळ्या लोकांचा, किंवा असं एकदम शॉक मध्ये काय होतं श्वास रोखला जातो किती वेळ, अगदी 2-3-5 क्षणापुरता का होईना श्वास रोखला जातो. मग नंतर आपण एक दीर्घ श्वास घेतो, निश्वास घेतो आणि मग पुढची क्रिया आपण करतो, जाऊन त्या व्यक्तीला वाचवायचं असेल किंवा जे काय असेल ते. पण सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, श्वास रोखला जातो भीतीमध्ये किंवा शॉकिंग न्यूज मध्ये किंवा एखादा असा काही प्रसंग बघितला, श्वास रोखला जातो. बरोबर, तेच समजा तुमचं कोणाबरोबर तरी जोरात भांडण चाललंय, खूप जोरदार भांडण चाललंय, एकदम अगदी मारामारीची वेळ आलेली आहे, श्वास कसा असतो, दीर्घ झालेला असतो, मोठा मोठा श्वास घेत असता तुम्ही. बरोबर, तेच समजा तुम्ही एखाद्या तुमच्याच घरातल्या देवघरात समोर बसलाय, देवासमोर बसलाय, पूजा करताय, काही मंत्रोच्चार चाललेले आहेत, तुमच्या हातात निरांजन आहे, बत्ती लावलेली आहे, शांत वातावरण आहे, तुम्ही पण काहीतरी श्लोकांचं उच्चारण करताय, श्वास कसा असतो त्यावेळेला? शांत चाललेलं असतं, वातावरण पण शांत असतं, श्वास पण शांत चाललेला असतो. ते समजा सणावाराच्या दिवशी घरी पूजा आहे, छान वातावरण आहे, आपला पण श्वास त्यावेळेला एकदम मंद आणि शांत चाललेला असतो. या तिन्ही उदाहरणावरून काय लक्षात येतं तुमच्या? लक्षात असेल की आपण मुद्दामून श्वासाला कंट्रोल करत नाहीये. या तिन्ही उदाहरणांमध्ये आपल्या असं लक्षात येईल की घटना घडली की त्याचा सगळ्यात पहिला परिणाम श्वासावर
0: होतो. बरोबर,
1: भीतीमध्ये श्वास वेगळा आहे, घाबरलेला असताना श्वास वेगळा असतो, तेच तुम्ही रागावला असाल तर श्वास वेगळा आहे, तेच जर तुम्ही एकदम शांत बसलाय आरामात, काही टेन्शन नाहीये, पूजा करताय, असे काही हे करताय, तुमचा श्वास वेगळा असतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो जेव्हा जेव्हा तुमच्या मानसिक स्थितीमध्ये बदल होतोय त्याचा सगळ्यात पहिला परिणाम श्वासावर. मग तुमच्या शरीरावर जो काय बदल होणार असेल, टेन्शन आलं तुम्हाला, पित्त वाढलं, जे काय होणार असेल किंवा ब्लड प्रेशर वाढलं, ते नंतर, पण पहिल्यांदा परिणाम होणार आहे श्वासावर. बरोबर, मग आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी ही योगची परंपरा 5000 वर्षापूर्वीची आहे, इतकी जुनी परंपरा आहे. तर हजारो वर्षापूर्वी त्यावेळचे जे सायंटिस्ट होते, वैज्ञानिक होते, म्हणजेच त्यावेळचे ऋषी होते, ऋषी म्हणजेच वैज्ञानिक, सायंटिस्ट. तर त्यावेळच्या वैज्ञानिकाने असा विचार केला की जेव्हा मानसिक स्थितीमध्ये बदल झाल्यामुळं जर श्वासावर बदल होत असेल, तर आपण जर श्वासावरच जर बदल घडवून आणला तर त्याचा परिणाम मनावर व्हायला पाहिजे. कारण शरीर जर तुम्ही बघितलं तर शरीर हे ज्याला आपण म्हणतो वन वे ऍक्शन नाही आहे, शरीरामध्ये टू वे ऍक्शन आहे. म्हणजे मेंदूमधून एखादी सूचना निघाली, ती हाताच्या बोटांपर्यंत गेली आणि मी मोबाईल उचलला, तेच समजा तुमच्याशी बोलता बोलता नकळत माझा हात मेणबत्तीला जाऊन लागला किंवा आगीला हात जाऊन लागला, तर काय होईल, ती सूचना मेंदूला जाणार हातामधून. असं शरीराच्या प्रत्येक भागामध्ये टू वे ऍक्शन चालू असते, वन वे ऍक्शन कुठंच नाही आहे. तर तसंच तुमच्या मनात बदल झाला, त्याचा परिणाम श्वासावर झाला. मग तुम्ही जर श्वासाला जर कंट्रोलमध्ये आणलं, नियंत्रणात ठेवलं, तर त्याचा परिणाम मनावर व्हायला पाहिजे. ह्या गोष्टीवर त्यांनी प्रचंड अभ्यास केला, बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा अभ्यास झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हो असं होतं, अशाप्रमाणे प्राणायामाचा जन्म झाला. प्राणायामामध्ये जे आपण जे वेगवेगळे प्रकार बघतो प्राणायामाचे, त्या प्रत्येक प्राणायामाच्या प्रकारामध्ये श्वासावर नियंत्रण ठेवण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी असते. म्हणजेच आपण प्रत्येक प्राणायामाचा फायदा वेगवेगळ्या मानसिक लेवलवर होत असतो सगळ्यात पहिल्यांदा, आणि मग शारीरिक लेवलवर होतो. जेव्हा आपण आसनं करतो त्यावेळेला त्याचा परिणाम आधी शरीरावर होतो, मग मनावर होतो, आणि जेव्हा आपण प्राणायाम करतो त्यावेळेला त्याचा परिणाम पहिल्यांदा मनावर होतो आणि मग शरीरावर होतो.
0: अच्छा, म्हणजे असा खूप मोठा असा बदल आहे त्याच्यामध्ये एकंदरीत,
1: प्रचंड मोठा. मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्राणायाम सुरू आहे. म्हणजे मन मन म्हणजे आपण म्हणतो की पतंगासारखं आहे, भरकटणार भरकटत असतं असं मन. त्या पतंगाला जर काबू मध्ये ठेवायचं असेल तर आपल्या हातात काय असती,
0: डोर
1: असती. ती डोर म्हणजे श्वास आहे. तर प्राणायाम म्हणजे त्या श्वासाला कंट्रोल करणं. दोरीला आपण जसं कंट्रोल करू तसा तो पतंग बरोबर हवेत उडतो, तर तसं प्राणायाम आहे. तर प्राणायाम करतो ह्याचा अर्थ आपण मनावर त्याचा परिणाम होत असतो. तर वेगवेगळे जे प्राणायाम आहेत ते प्रत्येक प्राणायामाचा वेगवेगळ्या मनाच्या स्थितीवर उपयोग होत असतो. उदाहरणार्थ एक सगळ्यांनी ऐकलं असेल एक प्राणायाम आहे, खूप महत्वाचा प्राणायाम आहे, त्याचं नाव आहे कपालभाती प्राणायाम. सगळ्यांनी नाव ऐकलेलं आहे. त्याचे फायदे पण सगळ्यांना माहिती आहेत की सगळ्या आजारांवर रामबाण उपाय किंवा अगदी जालिम उपाय म्हणजे कपालभाती प्राणायाम. म्हणजे आम्ही पेशंटना सांगताना सांगतो इंग्लिश मध्ये द बेनिफिट ऑफ कपालभाती इज फ्रॉम सी टू सी. कपालभाती आणि भस्त्रिका दोन्हीचे बेनिफिट साधारण सिमिलर आहेत. सी टू सी, सी टू सी याचा अर्थ कॉमन कोल्ड पासून ते कॅन्सर पर्यंत सगळ्या व्याधींवर ह्या प्राणायामाचा उपयोग होतो योग्य पद्धतीने जर तुम्ही केलं तर आणि नियमितपणे केलं तर. तर कपालभाती जे प्राणायाम आहे ह्याच्यामध्ये जो एक विशिष्ट पद्धतीमध्ये तुम्ही जो श्वास घेता, श्वास घेण्याची एक पद्धत आहे, तर त्या पद्धतीमुळं तुम्ही तुमच्या मनाच्या डलनेस म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की इंग्लिशमध्ये डल लिथार्जिक याला काय म्हणू शकतो आपण मराठीमध्ये, एकदम कंटाळवाणं मन किंवा एकदम कंटाळल्यासारखा स्वभाव झालेला आहे, काही सुचतच नाही आहे, एकदम नैराश्य एकदम फ्रेश वाटत नाही आहे, अशी जी मनाची स्थिती असते ज्याला डल लिथार्जिक मन म्हणतो आपण, अशा टाईपच्या माइंडसेटवर या प्राणायामाचा परिणाम होतो. जर समजा एखाद्याची तशी माइंडसेटच तसं झालं असेल, एकदम तो डल झाला असेल, नैराश्य आलं असेल, आणि जर त्यांनी हे प्राणायाम करायला सुरुवात केली हळूहळू तो त्या स्थितीमधून पूर्णपणे बाहेर येऊ शकतो. इतकं हे पॉवरफुल प्राणायाम आहे कपालभाती प्राणायाम. हा उपयोग झाला मानसिक स्तरावर. शारीरिक स्तरावर मी तुम्हाला सांगितल्यासारखं सगळ्या जुन्या आजारांवर कपालभातीचा अप्रतिम उपयोग होतो. पण जेवढं कपालभाती महत्वाचं प्राणायाम आहे तेवढंच हे पण महत्वाचं आहे की टी व्ही बघून किंवा पुस्तकात वाचून प्राणायाम करू नका. योग्य पद्धतीने शिकून घ्या, कुठल्याही जाणकार व्यक्तीकडून प्राणायाम शिकून घ्या आणि मग त्याच्या मार्गदर्शनाखाली कमीत कमी महिनाभर तरी हे प्राणायाम करा. आणि महिनाभरानंतर मग तुम्हाला एकदा कॉन्फिडन्स आला किंवा शिकवणाऱ्याला कॉन्फिडन्स आला की आता तुम्ही व्यवस्थित करताय की मग तुम्ही घरी एकटे करा, नाहीतर मग त्याचे फायदे व्हायच्या ऐवजी तोटे पण होऊ शकतात. जेवढं प्राणायाम उपयोगी आहे तेवढा त्याचा उलटा उपयोग पण होऊ शकतो जर चुकीच्या पद्धतीने केलं तर.
0: हो ना, नक्कीच. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तेच आहे, जर आपल्याला व्यवस्थित ते येत नसेल किंवा पूर्णपणे माहिती नसेल त्या गोष्टीची तर ते केल्यामुळं त्याचे उलटे रिझल्ट पण.
1: माझ्याकडे पेशंट येतात, पेशंट मला येऊन सांगतात की सर तुम्ही सांगितलं प्राणायाम करायला पाहिजे, मी आमच्या डॉक्टरांच्या कडे गेलो होतो 6 महिन्यापूर्वी आणि त्यांनी मला सांगितलं छे छे प्राणायाम विराम काय करायचं नाही. मी म्हणतो बरोबरच सांगितलं डॉक्टरनी, तुमच्या डॉक्टरनी कोण डॉक्टर, मग ते सांगतात नाव कोणाचं MD होते आणि कोण MBBS होते किंवा कोण होते ते असतील ते. मी म्हणतो त्याच्यात काही चूक नाही सांगितलं त्यांनी, बरोबर सांगितलं. का सांगितलं त्यांनी असं, कारण तुम्ही काय करता, पुस्तक बघून किंवा टीव्ही बघून करता, योग्य पद्धतीने जर केलं तर त्याचा उपयोग होणार. जर न शिकता जर चुकीच्या पद्धतीने केलं तर तुम्हाला नुकसान होईल, म्हणून डॉक्टर सांगतात की तसला काय करू नका.
0: बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते. आपण आता दाखवू नाही शकत प्राणायाम कसं करावं ते, पण तुम्ही एक्सप्लेन केलं तर बरं पडेल.
1: सांगतो, कपालभाती प्राणायाम करताना एकतर पद्मासनात बसणं गरजेचं आहे. पद्मासन ही आयडियल बेसिक पोस्चर किंवा आपण ज्याला आधार आसन म्हणतो हे आधार आसन आहे पद्मासन. कुठल्याही प्राणायामासाठी पद्मासनात बसून जर प्राणायाम केलं तर त्याचे फायदे जास्त चांगले मिळतात. ठीक आहे, पद्मासनात बसल्यावर कपालभाती करताना हे अनुशुपोटीच म्हणजे उपाशीपोटीच प्राणायाम केलं पाहिजे. समजा तुम्ही नाश्ता केलायत आणि 15 मिनिटांनी जर प्राणायाम करायला बसलात तर मग ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्याचे फायदे व्हायच्या ऐवजी उलटेच नुकसान होऊ शकेल तुम्हाला. पित्त वाढेल किंवा उलटेही झाल्यासारखं होईल किंवा सगळं बाहेर येऊ शकेल असे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे हे प्राणायाम उपाशीपोटीच करायचं असतं. सगळ्यात बेस्ट वेळ म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला, सकाळी सूर्योदयाच्या वेळेला, साधारण सकाळी 5:30 ते 8:30 ही जी वेळ आहे ही कुठलाही प्राणायाम करण्यासाठी अगदी छान वेळ आहे, योग्य वेळ आहे सकाळची वेळ. सकाळी ज्यांना जमत नसेल सूर्यास्ताच्या वेळेला, संध्याकाळी 5 ते 7 या वेळामध्ये या 2 तासामध्ये प्राणायाम जर केलं त्यावेळेला साधारण पोट रिकामं असतं, तर ती वेळ प्राणायामासाठी चांगली आहे. तर हे प्राणायाम करताना श्वास सोडण्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. श्वास घेणं जे आहे हे पॅसिव्ह म्हणजे नकळत श्वास आत गेला पाहिजे आणि श्वास सोडणं हे जोरात व्हायला पाहिजे कपालभाती प्राणायामध्ये. म्हणजे श्वास सोडण्याचा आवाज आला पाहिजे, श्वास घेण्याचा आवाज नाही आला पाहिजे. म्हणजे समजा बाजूला कोण बसला असेल तर त्याला फक्त तुम्ही श्वास सोडताय एवढंच त्याला ऐकू गेलं पाहिजे. श्वास घेणं हे ऐकू नाही आलं पाहिजे. इतका हळू मंद शरीराला जेवढी गरज आहे आपोआपच शरीर श्वास घेत असतं. तुम्ही ताकद लावायची नाहीये श्वास घेण्यासाठी. श्वास सोडताना पण ताकद लावायची नाहीये. बिना ताकद लावता इझिली जेवढा श्वास सोडता येईल तेवढा श्वास सोडायचा आहे. कुठलाही प्राणायाम करताना कॉम्पिटिशन करायचं नाहीये. समजा दोघं तिघं बसून करत असाल तुम्ही तर तो अजून करतोय ना मी पण अजून करीन असं कधी करायचं नाहीये. जेव्हा तुमच्या लक्षात येईल आता मला ताकद लावायची वाटते की गरज वाटायला लागली आहे ताकद लावण्याची लगेच थांबणं गरजेचं आहे. त्यामुळं प्राणायाम करताना कधी थांबायचं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून आम्ही म्हणतो की योग्य गुरुच्या समोर किंवा टीचरच्या समोर किंवा ज्या डॉक्टरना माहिती आहे प्राणायाम कसं करायचं त्यांच्या समोर बसून तुम्ही शिकून घ्या मग घरी करा. डायरेक्ट असं बघून वगैरे टीव्हीवर प्राणायाम कधीही करू नका.
0: म्हणजे एकंदरीत
1: त्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो पॅसिव्ह इनहलेशन अँड ऍक्टिव्ह एक्झलेशन इज कॉल्ड कपालभाती प्राणायाम.
0: म्हणजे कपालभाती मध्ये श्वास सोडण्यावरती
1: जास्त जोर असतो. आणि दुसरं खूप महत्वाचं असतं श्वास सोडताना पोट आत गेलं पाहिजे. म्हणजे जो स्ट्रोक असतो तो स्ट्रोक पोटावरती पडला पाहिजे नाभीवर. म्हणजे पोट आत जाणं आणि श्वास सोडणं हे दोन्ही एकदम होणं गरजेचं आहे. तर प्राणायाम मध्ये एक श्वासाची पद्धत आहे योगिक ह्याच्यामध्ये की त्याला आपण म्हणतो ऍबडॉमिनल ब्रीदिंग म्हणजे उदर श्वसन. तर उदर श्वसनाचा अर्थच हा आहे की श्वास घेताना पोट बाहेर येणं आणि श्वास सोडताना पोट आत जाणं ह्या प्रकारच्या श्वासाला म्हणतो आपण उदर श्वसन किंवा ऍबडॉमिनल ब्रीदिंग. तर ह्या पद्धतीने तुम्हाला श्वास घ्यायचा आहे प्राणायाम करताना. त्यामुळे हे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की तुम्ही प्राणायाम करताय पण जर पोटाची हालचाल होत नसेल बरोबर तर मग ते प्राणायाम चुकीचं आहे किंवा त्याचा गुण येणार नाही किंवा तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार नाही. त्यामुळे प्राणायाम करताना कपालभाती श्वास सोडताना पोट आत जात आहे का याकडे लक्ष बरोबर दिलं पाहिजे आणि एका लयामध्ये केलं पाहिजे. मध्ये जोरात मध्ये हळू पर मध्ये जोरात असं नाही करायचंय. तुम्हाला ताकद लावायची वाटते असं वाटलं की थांबा 10 सेकंद थांबा 10 श्वास थांबा परत दीर्घ श्वास घ्या परत सुरुवात करा. या पद्धतीने प्राणायाम करायचं.
0: म्हणजे यासाठी आपण पर्टिक्युलर टाइम नाही सांगू शकत की 5 मिनिटं करायचं किंवा 10 मिनिटं
1: करायचं. प्रत्येकाच्या वर अवलंबून
0: असतं त्यांच्या कपॅसिटी प्रमाणे
1: करायचं. आपण असं लेबल करू शकत नाही सर्दी आहे ना तू 5 मिनिटं कर ब्लड प्रेशर आहे ना 10 मिनिटं कर असं नसतं. प्रत्येकाच्या कपॅसिटीवर असतं. आणि शेवटी कसं आहे तुम्ही किती वेळा करताय याला महत्व नाहीये. तुम्ही कसं करताय याला महत्व आहे.
0: बरोबर.
1: किती योग्य पद्धतीने तुम्ही करताय हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही भले 1000 वेळा एका बैठकीत 1000 स्ट्रोक्स करत असाल पण ते जर तुमचे स्ट्रोक चुकत असतील तुम्ही ताकद लावून करत असाल तुमच्या शरीराचं पूर्ण हालचाल होत असेल शरीराची प्राणायाम करताना तर मग 1000 नाही 2000 करून पण काय फायदा मिळणार नाही तुम्हाला. तेच तुम्ही अगदी 60 वेळा जरी केलं पण एकदम योग्य पद्धतीने केलं तुम्हाला फायदा मिळून जाईल.
0: अच्छा. श्रोते हो ऐकलत ना की प्राणायाम करणं हे किती महत्वाचं आहे पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे की ते योग्य पद्धतीनं केलं पाहिजे आणि त्याची माहिती आपल्याला हवी त्यासाठी तुम्ही योग्य व्यक्तीकडे जाऊन ते प्राणायाम शिकून घ्या आणि मग तुम्ही घरच्या घरी ते करू शकता प्रॅक्टिस झाल्यानंतर. अर्थातच हा होता आजचा योगाडे स्पेशल कार्यक्रम ज्यामध्ये आपण डॉक्टर सुहास गोडबोले यांना ऐकत होतो. त्यांनी प्राणायामबद्दलची खूप सारी माहिती दिलेली आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा एका नवीन कार्यक्रमासोबत असेलच पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रा वेणुधुनी 90.4 KLE कनसूर. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसो. आणि आजच्या युवा शक्ती या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते. आजही आपण कार्तिकला ऐकणार आहोत. गेल्या भागात आपण त्याला ऐकलं होतं आणि चीनचा जो त्याचा प्रवास होता त्याच्याबद्दल आपण त्याच्याशी बोलून जाणून घेत होतो. एका छोट्या गावचा कार्तिक चीनमध्ये राहून योगा शिकून आला म्हणजे खरंच ती एक अभिमानाचीच गोष्ट आहे सर्वांसाठी. तेव्हा या पुढचा भाग आपण आता ऐकायला सुरुवात करतोय. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसो. कार्तिक, खूप साऱ्या गप्पा आपण मारल्या की चीनमध्ये तू गेलास, एक वर्ष जवळजवळ तिकडे होतास आणि तिथल्या लोकांना तू योगा शिकवलास. तिथला सगळा अनुभव आपण आपल्या श्रोत्यांशी शेअर केला. तर मला सांग की म्हणजे तिथून आता तू इकडे परत आलास, म्हणजे तुझा व्हिसा संपणारच होता, तो रिन्यू करण्यासाठी तू परत आलास आणि तिथून आता ते लॉकडाऊन वगैरे सुरू झालं आणि त्याच्यामुळे तिकडे जाणं तुझं थांबलं. मग इथं आता सध्या तू काय करतोयस?
1: आता सध्या मी येऊन एक वर्ष झालं, जवळजवळ एक वर्ष होतं चालेल. मग मी आता तिथून आल्यानंतर एक 4 महिने मी ते कोरोना वगैरे स्टार्ट झाले, मग मी घरातच होतो. मग घरातच थोडं मीच योगा प्रॅक्टिस करायचं आणि माझे प्रॅक्टिसच चालू होता. मग मला असं वाटलं की मी एकटा बसून काय करू, आमच्या गावात म्हणा मी एकटाच म्हणजे असं योगामध्ये काय तर कॉम्पिटिशन करणार आणि इथंपर्यंत पोचलो म्हणजे मी एकटाच आहे. पण मला काय वाटलं की मी झाल्यानंतर हे संपायला नको, कारण आमच्या गावात कोणी तर तयार होते माझ्या पाठीमागे म्हणून. मग मी एक छोटस क्लास चालू केलो बारक्या मुलासनी, छोट्या मुलासनी मी योगा क्लासेस स्टार्ट केलो. मी कधी स्टार्ट केलो तेव्हा एक 4 मुले होते, मुलं होते फक्त. आता सध्या बघायला गेलं तर 56 मुलं आहेत आता सध्या, म्हणजे 6 महिने झाले क्लास स्टार्ट करून. मग खूप छान चालू आहे तिथं योगा क्लासेस, खूप छान, माझ्यापेक्षा पण छान करतात ते. माझे ट्रेन झालेले मुलं आहेत, ते खूपच छान करतात. आणि आतापर्यंत एक 5 बॅचेस कंडक्ट केलो मी योगाचं शिबिर, एक एक महिन्याचं शिबिर घेतो. मग एक माझे चंदूर गावापासून म्हणजे साईडच्या गावाला, मग तिथं मी योगा क्लासेस म्हणजे योगा शिबिरच म्हणतात, एक एक महिन्याचं शिबिर कंडक्ट केलं. आता प्रेझेंटली माहीत असेल तुम्हाला श्री क्षेत्र येडूर चंदूरजवळच, ते पण ग्राम आहे येडूर म्हणून. आता तर सध्या तिथं आमचं योगा शिबिर चालू आहे.
0: मग ते सगळं म्हणजे दुसरे लोक अरेंज करतात आणि तू फक्त योगा टीचर म्हणून तिकडे जाऊन शिकून येतो?
1: होय होय, ते सगळे त्यांनी फाउंडेशन तर्फे त्यांनी अरेंज करतात. मग आपण जाऊन फक्त एक माझं क्लासेस 1.5 तासच असतोय, कारण 1 तासमध्ये काय होत नाही. मग 1.5 तासाचा क्लास असतो.
0: मग तुझी जी आता म्हणजे बॅच सुरू आहे म्हणजे पर्सनल क्लासेस जे घेतोस तू, त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना तू कॉम्पिटिशनला वगैरे उतरवतोस?
1: होय, एकदा झाले आता स्टेट लेवलचं कॉम्पिटिशन, एकदा ते ऑनलाईनच, परवा ऑनलाईन कॉम्पिटिशन होतं. मग तिथं मी एकदा ट्राय केलेत आमचे मुले, पण कुठले प्लेस काय झालेले नाहीत, पण ते ट्राय केलेत. कारण आमचे चंदूरची मुलं बेंगळुरूवाले लोक बघतात, म्हणजे हे आपल्याला ते पण प्राऊडच फील आहे.
0: प्राऊड फील, हो ना, नक्कीच.
1: कारण ते त्यांच्या पॅरेंट्सचा फीडबॅक काय आहे, कारण तुम्ही यायच्या अगोदर आमच्या मुलांच्या आत एवढं कला आहे हे पण आपल्याला माहीत नव्हतं. तुम्ही आल्यानंतर माझं काम काय आहे ते सगळं आधी असतंय त्यांच्या अंग, त्यांच्या बॉडीमध्ये आधी असतंय. माझं काम काय फक्त मूर्ती बनवायचं तेवढंच.
0: मग नक्कीच ना, म्हणजे त्यातून बाहेर काढायची.
1: होय होय होय. मग ते झाल्यानंतर त्यांच्या पॅरेंट्सचे जे म्हणणं आहे की चंदूरमधले जे मुलं मुली आहेत त्यांना बघा, तर ते कॉम्पिटिशनला दुबईवाले पण पार्टिसिपेट केलेले, जे इंडियन्स दुबईमध्ये राहतात त्यांनी पण पार्टिसिपेट केलेले. देश परदेशवाली त्यांना बघालेत, म्हणजे हे आपल्याला प्राऊडच फील आहे. नंबर तर सोडा, प्राईजसाठी आपण केलोच नाही, कारण त्यांना मुलांनी माहीत होते कॉम्पिटिशन कसं असतात, ह्या अनुसारच आपण कॉम्पिटिशनला त्यांना पार्टिसिपेट केलेलं आणि चांगलं केलं त्यांनी.
0: मग शिबिर जे अरेंज करतात गावाच्या आसपास, तिथं किती लोक येतात तरी साधारण?
1: आता प्रेझेंटली तिथं 70 लोक आहेत, 70 लोक आहेत तिथं. मोठं
0: हॉल,
1: हा ऑल एज 20-20, म्हणजे तिथं बारके छोटे मुलं पण येतात, पण त्यांना मी कन्सिडर करत नाही. 20 पासूनच एक 70 पीपल आहेत आता सध्या.
0: म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा शिबिर अरेंज होतं त्यावेळी अशा प्रकारचीच संख्या असते शिबिरामध्ये?
1: नाही नाही नाही, ह्या वेळेस थोडं संख्या वाढलेला आहे. मी मागे एक 2-4 बॅच केलो ना, तिथं 25-30 एवढेच होते. मग थोडं ह्या वेळी त्यांनी खूपच असं ऍडव्हर्टाइजमेंट खूपच केलेत, मग ते सगळ्यांचे खूपच लोक वाढले.
0: आणि कोरोनामुळेही आता लोक कॉन्शियस झाले, त्यामुळे हेल्थकडे आता लक्ष देत आहेत आणि फिटनेसकडेही लक्ष देत आहेत.
1: कोरोना हे आलं हे चांगलंच म्हणायचं, कारण जे कोण झोपत होते त्यांनी सगळे उठून आता योगा करत आहेत.
0: तुझ्या लाईफमध्ये स्वतःला म्हणजे योगाला किती महत्व देतोस तू?
1: महत्त्व म्हणजे ते काय नो वर्ड्सच म्हणायला पाहिजे माझ्या लाईफमध्ये, कारण मी चालू केलं ते 7th चालू केलं योगासन, योगा प्रॅक्टिस. मला पण काय माहीत नव्हतं की असं कॉम्पिटिशन असते बाबा एवढं योगाला महत्त्व आहे, हे एम एस इन योगा आहे. हे मला बी ए फायनल इयरला कधी होतं तेव्हा मला कळालं आहे की योगामध्ये पण आपलं शिक्षण पुढं करता येईल. मग माझं शिक्षण सगळं हॉस्टेलमध्ये, 7th कधी मी तिथं म्हणजे स्कूलमध्येच स्कूल गेम्स वगैरे होतात, मग ते सर सांगितल्यानंतर मला योगाचं कॉम्पिटिशन असतात मला माहीत नव्हते. मग मी तिथंच गेलो कसं असतं बघायला म्हणून. मी मग ट्राय करत करत करत मला ते आसनाज वगैरे इझीमध्ये आले तेव्हा. मग तेव्हा असं तालुका लेवल, जिल्हा लेवल, स्टेट लेवल असं करत मी गेलो. मग अप टू बी फर्स्ट इयरपर्यंत मला फक्त योग म्हणजे काय नव्हतं, मला पण असं सगळ्यांचं सारखंच योग म्हणजे काय हात वळवायचं, पाय वळव, एवढंच बेंडिंग कर, फ्रंट बेंडिंग कर, स्प्लिटिंग कर, एवढंच माहीत होतं मला. कधी मी बी एला जॉईन झाल्यानंतर मला थोडंसं फ्रेंड सर्कल वाढलेत योगामुळे, थोडं टीचर्स पण माहीत झालेत मला इकडे तिकडे. मग मी तेव्हा डीप जायला प्रयत्न केलो योगामध्ये. मग ते इंटरनल क्लिनिंग म्हणतात आपल्याला, जलनेती, सूत्रनेती, वामन धोती म्हणतात, ते सगळं पूर्णच आपल्याला इंटरनल क्लिनिंग कळालं आहे. मग योगामध्ये असं पुढचं शिक्षण पण आहे हे पण कळालं मला. मग मी बी फर्स्ट इयरपासून जे माझं योगा जर्नी चांगलं चालू झालं तिथलं, मग मी रोज प्रॅक्टिस घेणार. आणि तिथं आपल्याला मला प्राऊड फील होतं की मला जे शिक्षक बीमध्ये जे सर होते त्यांना मी योग शिकवून आले. योगासन जे मी त्यांना रोज क्लासेस घेत होतो मी, ते मला खूपच प्राऊड फील होते.
0: खरंच ना?
1: हां.
0: म्हणजे योगा एकंदरीत तू 7th असल्यापासून शिकायला चालू केलं?
1: 7th असल्यापासून चालू झाले
0: शाळेमध्ये.
1: होय.
0: आणि तिथून जसं जसं तुझं शिक्षण पुढे गेलं तस तसं तुझं योगामध्ये इंटरेस्टही वाढत गेला. आणि जवळपास बी शिकत असताना तुला कळलं की याच्यामध्ये आपण पुढचं शिक्षण घेऊ शकतो. आणि सध्या तू MSc इन योगा करतोस. अच्छा, मग याला योगालाच घेऊन आणि फ्युचर प्लॅनिंग तुझे काय आहेत का?
1: हा, म्हणजे आता MSc इन योगा करत आहे कारण आता स्पोर्ट्स मध्ये ऍड केलेला आहे योगा. आणि पुढच्या म्हणजे भविष्यात काय असं प्रत्येक स्कूलमध्ये योगा टीचर म्हणून त्यांनी रिक्वायरमेंट घेणार आहेत, म्हणजे ते मला खूपच युजफुल यूज होईल असं वाटत आहे. कारण ते चायनाचे लोक पण मला आता परवाच मेसेज केले होते, फेब्रुवारी झाल्यानंतर स्प्रिंग फेस्टिवल म्हणून असते पूर्ण एक महिना सुट्टी असते, मग हे महिना झाल्यानंतर तू रेडी मध्ये राहा, फ्लाईट चालू झाल्यानंतर तू यायला पाहिजे असं ते रिक्वेस्ट केलेलं आहेत आता सध्या. मग बघायचं तिथं. आणि मला चान्स मिळाला की तिकडे जाऊन माझं MSc कम्प्लीट करून आणि पुढचं जे आहे पुढचं जे करिअर आहे आपल्याला भारतामध्येच थोडं करायचं असं प्लॅन आहे माझं.
0: मग चंदूर सारख्या म्हणजे चिकोडी गावामध्ये चंदूर सारख्या ठिकाणी तू राहतोस?
1: होय.
0: मग एवढ्याशा छोट्याशा गावी राहतोस तू आणि तिथल्या सगळ्या लोक मुलांना आता ट्रेन करतोयस, तिथल्या गावच्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आता बदलला असेल
1: खूपच,
0: आणि घरच्यांची प्रतिक्रिया कशी आहे? घरी कोण कोण असतं?
1: माझ्या घरी भाऊ असतो, पप्पा मम्मी आणि आजी असतात. बरं. माझे भाऊ पण इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग फायनल इयरला आता आहे.
0: अच्छा.
1: मग आता मी चायनाला जाऊपर्यंत मी चंदूरचा आहे म्हणून कोणाला माहीत नव्हतं. कारण माझं सगळं शिक्षण पूर्ण शिक्षण माझं हॉस्टेलमध्ये झालेलं आहे. कधी चायनाला गेल्यानंतर कळालं की हो बाबा हे चंदूरचंच आहे मुलगा. मग तिथलं थोडं मला लोक पण खूपच इम्पॉर्टन्स द्यायला सगळं चालू केलं.
0: बाबा काय करतात?
1: माझे पप्पा थोडं शेती पण आहे आणि मोटर रिवायरिंग करतात. मम्मी घरातच असते.
0: तुम्ही दोघं भाऊ?
1: हा भाऊ.
0: ओके. मग हे योगाचं सगळं शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर मग तू म्हणजे काय करायचं ठरवलंयस?
1: हा, ऍक्च्युअली म्हणजे आता मी MSc योगा करत आहे ते पण सेमच आता बेसिक जे MSc कोर्सेस आहेत, कारण तुम्ही करताय कशा BSc करता मग MSc करता हिथे, तसेच त्याच्यात योगामध्ये पण BSc आणि MSc आहे. मग MSc पण 2 वर्षाचं कोर्सच असते. मग ते झाल्यानंतर आपण कुठल्या पण स्कूलमध्ये म्हणा किंवा आता गव्हर्नमेंट जे रिक्वायरमेंट येणार आहेत सेट किंवा नेट एक्झाम आपण लिहू शकतो, आणि त्यामुळे कुठल्या पण गव्हर्नमेंट स्कूलमध्ये किंवा प्रायव्हेट स्कूलमध्ये आपण योगा टीचर म्हणून वर्क करायला पण चालतं.
0: म्हणजे एवढं तू इंजिनिअरिंग शिकून योगामध्ये तू तुझं करिअर करायचं ठरवतोयस, म्हणजे टोटली वेगळं झालं ना?
1: होय होय होय. कारण कसं झालं, इंजिनिअरिंग मला सगळं खूपच शिकून दिलं, कारण कुठल्या पण परिस्थिती होते लाईफमध्ये इंजिनिअरिंग एवढं शिकवते की तू माणूस मोदलो मानव नागो हे आपल्याला करेक्ट शिकवते इथे. म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये खूप म्हणजे जे लोक बघा तुम्ही इंजिनिअरिंग जे कम्प्लीट केलेलं आहेत त्यांनी कुठलं डिप्रेशन असते, कुठलं इमोशन असते, काहीच नसते. कारण ते इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट जे असतात ते सगळं शिकूनच देतात त्यांना
0: प्रॅक्टिकल नॉलेज.
1: हा, प्रॅक्टिकल नॉलेज पण म्हणा आणि मानसिकता पण खूपच चांगलं करून देते ते इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग मध्ये खूपच शिकायला मिळते खूप. मग ते झाल्यानंतर माझं कॅम्पस पण सिलेक्शन झालेलं माझं बीई फायनल मध्ये झिकॉम म्हणून एक कंपनी आहे मुंबईचे. मग तिथं पण माझं कॅम्पस पण झालेलं आहे. मग पेमेंट कसं होतं तिथं एक स्टार्टिंगला आता मिळत नाही इंजिनिअरिंग लोकांनी 20-25 एवढंच सॅलरी पॅकेज. मग मी ते होल्डमध्ये ठेवलेलो कारण मला एक जॉब तर आहे बाबा. मग मी होल्डमध्ये होल्डमध्ये ठेवलेलो. माझं बी कम्प्लीट झालं जूनमध्ये. मग मी एक महिना आता सुट्टीच आहे योगा कोर्स तरी करूया असं मी म्हणजे प्लॅन केलो. मग कधी योगा कोर्सला गेलो बेंगलोरला. मग ते योगा कोर्स कम्प्लीट झालं. कम्प्लीट झाल्यानंतर मला तिथं इंटरव्ह्यू झालेला आधीच. योगा कोर्स कधी चालू होता तेव्हा चायनामध्ये माझे फोटोज वगैरे आणि व्हिडिओज वगैरे ते लोक मागतात. मग तिथं पण इंटरव्ह्यू होते. डिजिटल इंटरव्ह्यूज होते. ते स्क्रीनिंग करतात आपले म्हणजे फोटोज बघतात व्हिडिओज बघतात टीचर कसं आहे काय ते सगळं. तिथे पण लोक ते इंटरव्ह्यू ते जे सिलेक्शन कमिटी असते त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूज होते.
0: बरोबर.
1: मग ते नंतर कळालं की मला सिलेक्शन झालेलं आहे आणि ते इन्व्हिटेशन लेटर पण त्यांनी पाठवलेलं मला. मग मी हे होल्डमध्येच ठेवलेलो आणि हिकडचं पण आलं. मग मला आता ह्याच्यातच आता बघायला गेलं की सगळेजण कॉर्पोरेट सेक्टर हे तर आय टी जॉब हे जॉब. पण तिथं कसं होतंय आपलं सकाळी उठायचं त्याचं मला सांगितलं की जॉब
0: एक म्हणजे ऑफिस टू घर घर टू ऑफिस
1: ऑफिस टू घर घर टू ऑफिस एवढंच होते. पण मला कसं वाटलं की माझ्यात एक थोडस काय तर नॉलेज आहे. मी आता योगाचा जन्म हिथं झाले कारण ते सगळ्या लोकांनी पोचवूया हे ह्या उद्देशानं मी थोडं ह्याच्यात कंटिन्यू करत आहे आता सध्या.
0: पण तुझ्या घरी असं म्हणजे योगामध्ये म्हण किंवा इतर काही ऍक्टिव्हिटीज मध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटीज मध्ये कोणी नाही ना तूच पहिला बॅकग्राऊंड.
1: हा हा. आमची मम्मी मला बोलतात आता मी त्यांनी करत होते म्हणे आधी.
0: अच्छा.
1: मग त्यांनी पण सोडले कारण त्यांनी पण बारके असताना तिथे पण क्लासेस वगैरे त्यांनी करत होते योगा क्लासेसला त्यांनी जात होते म्हणे आमची मम्मी. मग ते झाल्यानंतर मीच.
0: मग कार्तिक याच्या व्यतिरिक्त तुझ्या हॉबीज काय आहेत? आणि
1: ऍक्च्युली हॉबीज म्हणजे थोडं रीड करत असतो. आता तर काय अकॅडमिक स्टार्ट झालं आहे एमएससी बुकच रीड करायचं. ते अनाटॉमी फिजिओलॉजी तुम्हाला माहितच आहे त्या मेडिकल कॉलेजमध्ये किती टफ असते. कारण मी आणि इंजिनिअरिंग स्टुडंट मला तर खूपच टफ असते. मी इंटरनेट ते हे ते ह्यांना पण विचारत असतो. माझा भाऊ पण इथं मेडिकल कम्प्लीट झालेलं आहे त्याचं. मग त्याला पण मी विचारत असतो आणि थोडं डॉक्टर्स पण कॉन्टॅक्टमध्ये त्यांना पण विचारून मी स्टडी करत असतो. मग ह्याला दुसऱ्या हॉबीला मला टाइमच मिळत नाही ऍक्च्युली आता सध्या. तर मी ह्याच्यातच थोडं पूर्ण 100% ह्याच्यात इन्वॉल्व्ह आहे.
0: पण अकॅडमिक पण तू हुशार आहेस मग. म्हणजे तुझं कॅम्पस मध्ये सिलेक्शन झालं होतं म्हणजे
1: ऍक्च्युली माझं बी इंजिनिअरिंगला डिस्टिंक्शन झालेलं आहे. फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. मग त्याच्यामुळेच मी ते कॅम्पस पण इझिली क्लिअर केलं.
0: म्हणजे तुला अभ्यासामध्ये पण इंटरेस्ट आहे?
1: हा इंटरेस्ट आहे.
0: मग तुझ्यासारखी जी मुलं आहेत तुझ्या वयाची म्हणजे जी अजूनही थोडं फिटनेसला एवढं सिरियस घेत नाही त्यांच्यासाठी काय मेसेज देशील?
1: मी एवढाच मेसेज देतो की त्यांना आता तुमच्या हातात काय तरी आहे ते यूज करून घ्या. पुढं जे रोग आल्यानंतर करायचं म्हणजे ते होत नाही काम. कारण तुम्ही आता म्हणजे जे आपण लाईफस्टाईल आहे ते चेंज करून घ्या. रोज थोडं योगा करा कारण तुम्हाला काही रोग नाही येतात. रोग पुढे येऊ नये म्हणून आत्तापासून तुम्ही चालू करा. रोग आल्यानंतरच असं करायला पाहिजे असं काही नाही. मानसिकता म्हणा किंवा मानसिक पण आणि शारीरिक पण कुठलं पण रोग योगमध्ये दोन प्रकारचे येतात. जे मानसिक 90% मानसिकता म्हणतो आपण आणि 10% जे फिजिकली म्हणा. जे पुढं तुमचं लाईफ चांगलं राहण्यासाठी आत्तापासूनच तुम्ही योगाचं कंटिन्यू करा आणि रोज प्रॅक्टिस करा. हे माझं सगळ्यांची पूर्ण कर्नाटक पूर्ण भारताकडे विनंती आहे.
0: तरी काय शेड्यूल असावं आपलं म्हणजे सकाळी किती वाजता उठलं पाहिजे आणि योगा किती वेळ केला पाहिजे किंवा इतर काही फिजिकली ऍक्टिव्हिटीज करत असेल तर त्याचं टायमिंग काय असावं किती वेळ कराव्या?
1: तुम्ही सकाळी कितीला थोडं लवकरच उठायला प्रयत्न करा. सकाळी आपण जे ब्राह्मी मुहूर्त म्हणतो सूर्य उदय व्हायचा एक 1 hour and 46 किंवा 7 minutes जे ब्राह्मी मुहूर्त असते त्या मुहूर्तामध्ये त्या टाइममध्ये काही आपण प्रॅक्टिस केलो ते खूपच पॉझिटिव्ह एनर्जी असते आपल्या बॉडीला.
0: अच्छा.
1: कारण सूर्याचा उदय होत असते अर्थचा एनर्जी आणि सूर्याचा एनर्जी खूपच पॉवरफुल असतात. खूपच पॉझिटिव्ह एनर्जी येत असतो इफेक्टिव्ह असतात. त्या ब्राह्मी मुहूर्तामध्ये आपण प्रॅक्टिस केलो तरी ते खूपच
0: म्हणजे तो वेळ कधीचा समजावा? सकाळी
1: सकाळी सूर्य उदय व्हायच्या आधी 1 hour 46 किंवा 47 minutes
0: ओके
1: त्या लोकल त्या टाइमला आपण ब्राह्मी मुहूर्त म्हणतो. आणि त्या टायमाला आपण प्रॅक्टिस केलं तर खूपच चांगलं. आणि तुमच्या शेड्यूल अनुसार तुम्ही जर ऑफिसला जात होता 7 किंवा 8 तर तुम्ही 5 ते 6 किंवा 4 ते 5 ह्या दरम्यान तुम्ही योगासनचं प्रॅक्टिस, सूर्यनमस्कार, योगासन आणि प्राणायाम ते करू शकता. किंवा तुम्हाला दुपारी जेवल्यानंतर करू नका, जेवल्यानंतर 3 ते 4 तासाचं गॅप पाहिजे योगासनं करायला. मग संध्याकाळी तुम्ही जे 5 ते 6 आणि सूर्य सनसेट व्हायच्या आधीच तुम्ही करायला पाहिजे ते पण. ते सनराईज आणि सनसेट हे खूपच इम्पॉर्टंट आहेत, कारण खूपच पॉझिटिव्ह एनर्जी.
0: संध्याकाळी आपण योगा केलं तर चालेल,
1: चालते
0: पण जास्त इफेक्ट
1: सकाळीच टायमाला आहे.
0: ओके, तुझं कसं शेड्यूल आहे आता सध्या?
1: मी आता क्लासेस घेतो, म्हणजे माझं क्लासेस 5:15 चालू होते सकाळी. मग मी उठतो रोज सकाळी 4, मग 4 उठून मी माझं आंघोळ ते म्हणजे पूर्ण होऊन मग क्लासला जातो. 5:15 to 7 क्लास असते माझं.
0: अच्छा,
1: 7 क्लास असतोय. मग क्लास झाल्यानंतर परत घरी जाऊन माझे जे मी प्रॅक्टिस करतो तेव्हा घरी जाऊन माझं थोडंसं 1 तासाचं प्रॅक्टिस करतो. मग सगळं माझं मग प्रॅक्टिस झाल्यानंतर थोड्या 1/2 तासाचं रेस्ट घेऊन माझं जेवण असते. जेवण झाल्यानंतर मग संध्याकाळी जेवण, मी 2 टाईम जेवण घेतो, मधी काहीच घेत नाही. मग जेवण झाल्यानंतर आणि संध्याकाळी मला 4 क्लास असतोय, छोट्या मुलांचा क्लास असतो गावात. मग ते क्लास 2 तासाचा असतोय, 4 ते 5, 5 ते 6. मग 6
0: बॅच,
1: हा एकच बॅच, एकच बॅच 2 तासाचा क्लास असतोय. मग ते झाल्यानंतर 6 ते 7 आणि फ्री असतो मी. मग परत आणि 7 ते 8 आणि क्लास असतो. तिथं मांजरीमध्ये एक तिथं चंदूर पासून मांजरी एक गाव आहे, तिथं मॅडम आहेत, एक सडे मॅडम म्हणून आहेत. त्यांनी पण MBBS कम्प्लीट केलेलं आहे, त्यांचं पण हॉस्पिटल आहे. त्यांनी स्वतः बोलून घेऊन योगा करून घेतात माझे.
0: म्हणजे तो पर्सनल क्लास?
1: हा पर्सनल क्लासच असतो, कारण ह्याच्यामुळे त्यांनी करायला आहेत, डॉक्टर्सच करायला आहेत. आम्ही तर काहीच नव्हतो. मग डॉक्टर्सनी माहित आहे की ह्याचा इम्पॉर्टन्स काय आहेत, आम्ही तर काय त्यांच्यापेक्षा किती तर कमी आहे. पण
0: होय, मग तुला स्वतःला म्हणजे तुझ्या खाण्यापिण्याकडे काही लक्ष द्यावं लागतं, म्हणजे डाएट वगैरे?
1: खूपच डाएट फॉलो करायला लागतो, कारण मी शुगर इंटेक घेतच नाही कधी. म्हणजे त्याला व्हाईट पॉयझनच म्हणतात, शुगरला व्हाईट पॉयझन म्हणतात. शुगरनं जे फॅट आपल्याला बॉडीमध्ये जास्त होतोय ते खूपच, शुगर म्हणजे एक पॉयझनच आहे. मग ते आपण अवॉइड करायला पाहिजे, शुगर घ्यायचं पूर्णच अवॉइड करायला पाहिजे. आणि रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही राईस पूर्णच बंद करायला पाहिजे, राईसमध्ये शुगर कंटेंट खूपच असते. आणि रात्रीचं जेवण आपण 7 आत आपण पूर्ण कम्प्लीट करून घ्यायला पाहिजे. मी माझं सकाळचं शेड्यूल कसं असते, मी हनी आणि वार्म वॉटर ते मिक्स करून घेतो, त्याच्यामुळं आपल्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिन म्हणा, ऑक्सिजन लेवल आणि एनर्जी बूस्ट करते सकाळी. त्याच्यात पण 2 टाईपच असतात हनी. आपण कसं म्हणतो, भूमीवर एकच पदार्थ आहे म्हणजे हनी, मध म्हणतात ते, पृथ्वीवर एकच आहे, ते किती वर्ष ठेवलं तर पण ते बाद होत नाही. आणि ते हनी तुम्ही कोल्ड वॉटरमध्ये घेतला तर तुमचं बॉडी तुम्हाला जे वेट जास्त करण्याला प्रयत्न करते, आणि वार्म वॉटरमध्ये घेतला तर वेट कमी करायला प्रयत्न करते. हे व्यतिरिक्त ते बॉडी फक्त वेट कमी आणि जास्त, हे व्यतिरिक्त काय असते, आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन लेवल म्हणा, हिमोग्लोबिन आणि एनर्जी बूस्ट करण्याला पण हनी आपल्याला यूज होतोय. मग माझं मग सकाळी उठल्यानंतर विदाउट ब्रशनं मी ते घेतो. जे आपलं सलायव्हा रेडी असते माउथमध्ये ते पण आपल्या बॉडीमध्ये खूपच चांगले इम्पॉर्टंट आहे त्याला. मग ते न विदाउट ब्रशनच घेतो मी. मग ते झाल्यानंतर दररोज रोज रात्री झोपताना मी काय करतो, 4 बदाम भिजवायला घातलेला असतो. मग ते सकाळी उठून मध घेतल्यानंतर मग माझं सगळं कार्यक्रम आवरून सकाळचं आंघोळ वगैरे झालून मी 40 झालेले असतात. मग ते 40 झाल्यानंतर मी ते बदाम घेतो, बदाम घेऊन मी क्लासला जातो. क्लासला आल्यानंतर मी काय केलो, सगळे पदार्थ, हा सगळ्या टाईपचे डाळी ते पूर्ण असं तुपात ते भाजून घेऊन ते पूर्ण बारीक करून घेतलो मी. मग 1 दूधमध्ये ते 1 चमचा पावडर घालून ते पूर्ण 3-4 शिजवून घेतो. ते झाल्यानंतर ऑर्गॅनिक जागरी मिळते, जागरी म्हणजे ते गुळ मिळतोय. मग ते दूध शिजवताना गुळ घातलं की ते सगळं बाद होते. मग दूध आपण कधी उतरवतो गॅस मधून, कधी घेतो आपण ग्लास मध्ये कधी घेतो, तेव्हा 1 चमचा त्याच्यात गुळ घालून घ्यायचं. मग मी ते घेतो सकाळी माझं, म्हणजे किंवा 8:30-9 ते घेतो. मग ते घेतल्यानंतर माझं थोडं स्टडी करतो मी. स्टडी केल्यानंतर करेक्ट 11:30 माझं जेवण असतं. मग जेवण घेतल्यानंतर आणि तिथं पण खूपच प्रकार आहेत जेवण. सकाळच्या जेवणाला तुम्ही काही पण घ्या चालते, थोडं भात खाणार असलं तर खावा. आणि व्हेजिटेबल्स खूपच रोजच्या टाइममध्ये व्हेजिटेबल्स खूपच घ्यायला प्रयत्न करा. तुम्हाला पण म्हणजे
0: त्याची क्वांटिटी जास्त असावी.
1: हां, त्याची क्वांटिटी जास्त असावी. मग जेवण झाल्यानंतर 45 मिनिट्स आणि पाणी प्यायचं नाही, कारण आपल्या बॉडीमध्ये जे डायजेशनला हायड्रोक्लोरिक ऍसिड असते ते पण आपल्या बॉडीमध्ये खूपच इम्पॉर्टंट काम करत असते. HCL म्हणतात त्याला. ते एक ज्यूस असते, डायजेशन ज्यूस, ते पण आपल्याला खूपच हेल्प करत असते, कारण ते डायजेशन पूर्ण डायजेशन व्हायला आणि आपण जर पाणी घेतलो ना ते डायल्यूट होते, मग ते डायजेशन करेक्ट होत नाही. म्हणून 1 तासानं किंवा 45 मिनिट्स झाल्यानंतर पाणी पितो. मग आणि जेवण झाल्यानंतर आणि रात्रीचं जेवणमध्ये मी काही घेत नाही, फक्त पाणी एवढंच, पाणी किंवा कधीतरी फ्रुट्स.
0: अच्छा, मग एनर्जी लेवल तुला कुठेतरी कमी पडते असं कधी वाटत नाही? मग
1: नाही, कारण आपण बघा की हनी घेतो, मग नंतर ते जे आलमंड्स घेतो, मग नंतर ते डाळ वगैरे घेतो.
0: अच्छा, म्हणजे पौष्टिक आहार.
1: हा, पौष्टिक आहार घेतो. मग त्याच्यामुळे मला अजूनपर्यंत काहीच असं एनर्जी खूपच, मी फक्त ते दूध पिलो, सकाळी मी दूध घेतो ना, दूध मध्ये पावडर, ते पण घेतलं तर मी संध्याकाळपर्यंत जे असतो तसंच असतो. त्याच्यानं खूपच एनर्जी मिळते बॉडीला
0: आणि भूक पण कमी लागते.
1: हा, भूक म्हणजे भूकाचा असं प्रश्नच येत नाही तिथं, कारण एनर्जी असलं का नाही ते काय फरकच पडत नाही बॉडीला.
0: छान, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो.
1: होय होय, योगा बरोबर आपल्याला डाएटचा पण विचार करायलाच लागणार, कारण 50% योगा प्लस 50% डाएट असायलाच पाहिजे.
0: याही सगळ्या टिप्स तू देतोस तुझ्या स्टुडंट्सना?
1: होय, मी माझ्या क्लासमध्ये कसं असते, माझे मी फक्त आसन शिकवत नाही, आसनाचे बेनिफिट्स, कोण हे आसन करायचे, कोण नाही करायचे आणि काय काय तुम्ही फूड कसं असायला पाहिजे तुम्हाला, हे सगळं मी विथ अनाटॉमी मी काय जे रीड करतो रोज.
0: अच्छा,
1: आणि योगाचे आसनामुळे काय काय तुम्हाला फायदा होतात हे जपून मी रोज बोर्डवरच शिकवत असतो माझ्या क्लासमध्ये मुलांनी. जे आपण शिबिरमध्ये असते ते थोडंसं असते, मग मी तिथं करून दाखव कधी करून दाखवत असतो ना, तेव्हा त्यांना सांगितलेलं असतं. आपल्याला आपल्या म्हणजे प्राणायाम पण आहेत, जे प्राणायाम आपण ते बुकमध्ये दिलेत, बुकमध्ये पण दिलेत आणि मी पण थोडं एक्सपिरियन्स केलो आहे. 2-3 kg कमी करण्याचे आपल्या प्राणायाममध्ये शक्ती आहे.
0: खूप छान गप्पा झाल्या कार्तिक तुझ्यासोबत आणि तू आलास इकडं आणि एवढ्या छान छान गप्पा आमच्याशी मारलास आणि तुझा जो एक्सपिरियन्स होता तो शेअर केलास. नक्कीच आमच्या श्रोत्यांना हा कार्यक्रम आवडेल आणि प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवतील. शेवटी जाता जाता वेणुधुनीच्या माध्यमातून तुझ्या आई वडिलांसाठी काही सांगायचं आहे?
1: माझ्या आई वडिलांनी काय, मी तर एवढं सांगतो आता म्हणजे प्रेझेंटली म्हणजे मी आता विदाउट जॉब, म्हणजे जे आपल्याला चायनामधून ते पेमेंट देतात ते आता सध्या म्हणजे मेंटेनन्ससाठी तेवढंच असते, कारण ते थोडं नाराज असले तरी पण कारण ते एक्सपेक्ट करत असतात, कारण इंजिनिअरिंग झालंय बाबा आणि योगामध्ये करिअर करत आहे, त्यांनी पण थोडं नाराज असणारच. मग मी माझं होप्स आहेत, कारण मी काय तर करून दाखवतो असं मला वाटतंय. मग त्यांनी थोडं समाधान राहावं असं आणि त्यांनी पण रोज असं, आमची मम्मी रोज योगा करते, पप्पा करत नाहीत. पप्पासनी पण थोडं रिक्वेस्ट आहे, पप्पा फिरायला जातात पण ते योगा करत नाहीत. पप्पासनी पण थोडं माझं रिक्वेस्ट आहे की तुम्ही पण योगा कंटिन्यू करा. आणि मी माझं भाऊ आहे ते रोज जिमच करतोय, थोडं आसनं वगैरे करतोय, त्यांचं काही प्रॉब्लेम नाही, फक्त पप्पांचा प्रॉब्लेम आहे. पप्पा थोडं कंटिन्यू घ्यायला पाहिजे असं मला वाटतं.
0: म्हणजे

हा होता आजचा युवा शक्तीचा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण कार्तिक अप्पासाहेब मगदुम याला ऐकत होतो. तो योगा मास्टर आहे आणि MSN योगा सध्या त्याचं सुरू आहे. 2018 ते 2019 या दरम्यान त्यानं चीनमध्ये राहून तिथल्या लोकांसाठी योगाचं प्रशिक्षण दिलं आणि त्याच्याविषयीची आपण त्याच्याकडून माहिती जाणून घेत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम मला जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुणे येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रा वेणुधोनी 90.4 FM KLE गणेश. नमस्कार.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. बेळगावचा नवा मानाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेले एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ. केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज, 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक, अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
1: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
1: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-86-286.
2: केली कैंसर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
3: कैंसर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटतील.
2: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कैंसर हॉस्पिटल.
3: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे.
2: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कैंसर हॉस्पिटल.
3: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
2: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
3: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल, नेहरू नगर, बेळगाव येथे.
2: फोन नंबर 0831-255-2500 आणि 247-3777.
3: मोबाईल नंबर 6360-712-326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
2: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.

तुमची वळख धरीन. वय तुमची तुमची भी वळख धरीन. तुमची वळख धरीन बाकी चुकती करीन. समजी बाकी चुकती करीन.

बेळगावचा नवा मानाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली आलिशान वसाहत सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजी.

केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 हून अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 हून अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस.

आधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे। उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे BPharm, PharmD, MPharm, PhD। फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी। महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा। NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य। अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702। वेबसाइट आहे www.kleparm.edu।
3: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಆ್ಯಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ OPD ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448148503 ಹಾಗೂ 8123871607।

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या केली फार्मसी कॉलेज बेळगाव. शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची, बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणाम आधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleparm.edu. बेळगावचा नवा मानाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधांनी सुसज्ज, उत्कृष्ट नियोजनातून साकारलेले आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ. आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831247036 2, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.
1: केली टेक्नोलॉजिकल युनिवर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, केसीटी कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज, 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक, अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831244032 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleefarm.edu.
1: KLE ವಿಶ್ವನಾಥ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ KLE ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, KLE ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-2470-362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448-99833-1.

नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू. जागतिक योग दिनानिमित्त सिरीज प्रोग्राम आपण ऐकत आहोत, ज्यामध्ये आजच्या भागात आपण ऐकणार आहोत सत्वा वेलनेस सेंटरचे वेलनेस कन्सल्टंट डॉक्टर सुहास गोडबोले यांना. प्राणा

0: म्हणजे नेमकं काय आणि ते योग्य पद्धतीनं कसं करावं याबद्दलची माहिती ते आपल्याला आजच्या भागात देत आहेत, तेव्हा लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहू अणुधोनी 90.4 FM KLE कनसू. सर्वांनाच माहिती असल्याप्रमाणे प्राणायाम करा हे आपण ऐकत येतो, किंवा बरीचशी लोक टीव्हीवरती बघून वगैरे प्राणायाम करत असतात, पण ते केल्यामुळे काय फायदे होतात त्याबद्दल आपण आज आजच्या भागात ऐकणार आहोत. तर सुरुवातीला मी सरांचं स्वागत करते. सर, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: मी जसं सांगितलं की लोकांना माहिती असतं प्राणायाम करायला हवं, किंवा बरेचसे डॉक्टर म्हणा किंवा जे योगा शिकवतात ते सांगतात प्राणायाम करा, किंवा बरेचसे लोक असे आहेत की टीव्हीमध्ये प्रोग्राम वगैरे बघून सुद्धा ते प्राणायाम करत असतात, पण नेमकं त्याच्यामुळे होतं काय हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. एकंदरीत कुणीतरी सांगितलंय आपलं म्हणून आपलं प्राणायाम करायचं सुरू असतं, किंवा योगामध्ये जी पण आपण माहिती कधीही ऐकू त्यामध्ये प्राणायाम हा एक महत्वाचा भाग असतो. तर हे प्राणायाम म्हणजे नेमकं काय आहे आणि काय फायदे होतात त्यामुळं, अगदी साध्या शब्दात आमच्या श्रोत्यांना समजेल असं तुम्ही सांगितलं तर खूप बरं होईल.
1: ठीक आहे, पुरेपूर प्रयत्न करतो मी अतिशय साध्या शब्दात सांगण्याचा. हा विषय खूप मोठा आहे, प्राणायाम हा खूप प्रचंड मोठा विषय आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण योग म्हणजे काय इथपासून सुरुवात करूया. प्राणायाम हे काय सेपरेट नाही आहे, योग या विषयातलाच एक भाग आहे प्राणायाम, ज्याला आपण म्हणतो अष्टांग योग. हे सगळ्यांनी ऐकलं असेल नाव अष्टांग. अष्ट म्हणजे आठ, अंग म्हणजे ब्रँचेस म्हणू शकतो आपण,
0: बरोबर,
1: लिम्स किंवा ब्रँचेस. तर या आठ ब्रँचेस पैकी एक अंग म्हणजे प्राणायाम आहे. बाकीचे कुठले कुठले आहे, त्याच्यात यम आहे, नियम आहे, आसन आहे, प्राणायाम आहे, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हे आठ अंग आहेत अष्टांगातले. या अंगांपैकी चौथा जो अंग आहे त्याला आपण म्हणतो प्राणायाम. ठीक आहे.
0: मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे प्राणायाम केल्यामुळे काय फायदे होतात ते बऱ्याच जणांना माहिती नसतात.
1: सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करूया प्राणायाम म्हणजे नेमकं काय पासून सुरुवात करूया. प्राणायाम शब्द तर सगळे ऐकतच असतात, जसं म्हणाल तसं सगळे डॉक्टर्स पण आजकाल सांगतात प्राणायाम करा पेशंटना, प्रचंड त्याचे बेनिफिट आहेत म्हणून सांगत असतात. तर प्राणायाम आपण जर हा शब्द बघितला तर या शब्दामध्ये दोन शब्द आहेत, प्राण आणि आयाम, बरोबर. तर प्राणचा सामान्यतः अर्थ आपण काय घेतो, प्राण म्हणजे आपण जीव किंवा आत्मा किंवा लाईफ असा आपण अर्थ घेतो. आयाम या शब्दाला योगिक भाषेमध्ये दोन अर्थ आहेत. एक अर्थ आहे आयामचा कंट्रोल करणं, आणि दुसरा शब्द आहे अर्थ आहे एखाद्या लिमिटला क्रॉस करणं, किंवा एखादा आयाम पार करणं म्हणतो ना आपण, क्रॉस करणं, लिमिट क्रॉस करणं असा अर्थ होऊ शकतो. तर आपण बेसिक लोकांच्या म्हणजे सामान्य लोकांच्या दृष्टीने साधा अर्थ घेऊया, समजण्याच्या दृष्टीने सोपा. आयाम म्हणजे कंट्रोल, अर्थ सोपा आहे समजायला. आता आयाम म्हणजे जर कंट्रोल आणि प्राण म्हणजे जर जीव असं असेल तर मग प्राणायामाचा अर्थ काय होईल, जीवाला कंट्रोल करणं म्हणजे
0: करायचं,
1: बरोबर. आता जीवावर कंट्रोल करणं म्हणजे जरा सगळ्यांच्या भुव्या लगेच स्टार्ट होतात, जीवाला कसं काय आपण कंट्रोल करणार,
0: बरोबर.
1: प्रॅक्टिकली बघायला गेलं तर ते शक्यच नाहीये, कोणाला शक्य नाही, जीव कोणीच कंट्रोल करू शकत नाही. आपल्या हातात तेच नाहीये, आपल्या हातात काय आहे, बर्थ आपल्या हातात नाहीये, जन्म आपल्या हातात नाहीये, मृत्यू पण आपल्या हातात नाहीये. पण बर्थ आणि डेथ, बी आणि डी च्या मध्ये जे आहे ते आपल्या हातात आहे. तर त्याला आपण म्हणतो इंग्लिश मध्ये चॉईस. बी म्हणजे बर्थ, डी म्हणजे डेथ, आणि बी आणि डी च्या मध्ये येतो सी. सी म्हणजे चॉईस. तर चॉईस आपल्या हातात आहे. तर सांगायचं येतो असा की प्राणायामाचा अर्थ चुकतो. प्राण म्हणजे आपण जर आयुष्य किंवा लाईफ असा जर अर्थ धरला तर याचा अर्थ चुकतो. योगिक भाषेमध्ये प्राणचा अर्थ वेगळा आहे. आपण अजून थोडं डिटेलमध्ये जाऊया प्राणचा अर्थ काय बघण्याच्या अगोदर. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. पंचमहाभूत जल, आकाश, अग्नी, वायू, पृथ्वी, हे पाच तत्व आहेत, पंचतत्व म्हणतो आपण. या पंचतत्वांपासून आपलं शरीर पण बनलेलं आहे, तसंच या पृथ्वीवर युनिव्हर्समध्ये ज्या काही वस्तू आहेत या सगळ्या वस्तू या पंचमहाभूतांपासून बनलेल्या आहेत. तर त्यातलं एक सगळ्यात महत्वाचं तत्व आहे ते वायू तत्व आहे. वायू तत्व, तुम्ही म्हणाल वायू तत्व का महत्वाचं. उदाहरणार्थ समजा आपण पृथ्वी तत्व बघितलं, आपण जे काय जेवतो रोज, जे काय अन्न घेतो ते अन्न कुठं उगवतं,
0: जमिनीमध्ये.
1: जमिनीमध्ये, बरोबर. म्हणजे आपण अन्न खातो, जेवण घेतो, ह्याचा अर्थ जमीन म्हणजे पृथ्वी, पृथ्वी तत्वाला आपण आतमध्ये घेत असतो, ग्रहण करत असतो.
0: अच्छा,
1: बरोबर. समजा आपण असं ठरवलं की आजपासून पृथ्वी तत्व म्हणजे अन्न आपण सेवनच नाही करायचं, बंद करायचं, घ्यायचं टोटली बंद. तर एखादा व्यक्ती किती दिवस जगू शकेल?
0: म्हणजे न जेवता तरी मला
1: वाटतं न जेवता किती दिवस जगू शकेल?
0: 10-15 दिवस.
1: पण त्याच्यानंतर मात्र त्याला वीकनेस येणार आणि मग त्याला जगण्यासाठी योग्य उपचार किंवा टॉनिक किंवा शेवटी जेवण हे घेतलंच पाहिजे त्याला जर जगायचं असेल तर. बरोबर. समजा आपण दुसरं तत्व बघूया, आपण जलतत्व. समजा आपण ठरवलं की आजपासून पाणी प्यायचंच नाही तर आपण किती दिवस जगू? 7-8 दिवस माणूस जगेल, पण 7-8 दिवसानंतर त्याला डिहायड्रेशन होईल, त्याच्या किडनी काम करायच्या बंद होतील, रक्तामधले क्षार वाढतील, विषारी पदार्थ रक्तातले वाढतील आणि मग तो माणूस एकदम सिरियस होईल. त्याला जगवण्यासाठी एकतर सलाईन द्यावं लागेल, म्हणजे थोडक्यात पाणी हे द्यावंच लागेल. म्हणजे पाणी हे द्यावंच लागेल त्याला. त्यामुळे पाणी पण महत्वाचं आहे, पण तरी पण 7 दिवस आपण जगू शकतो. समजा आपण दुसरं तत्व घेऊया, अग्नितत्व. तिसरं अग्नितत्व आपल्या शरीरामध्ये असतं. कुठं असतं? पोट. पोट ही अग्नितत्वाची जागा आहे. पोटामध्ये अग्नी असतो, म्हणजे पोटामध्ये आपल्या आम्ल असतं. आम्ल म्हणजे ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड असतं आपल्या पोटामध्ये. समजा आपण ऍसिड मध्ये बोट घातलं तर काय होतं? बोट
0: जळतं.
1: तेच अग्नीमध्ये पण बोट घातलं तरी बोट आपलं जळतं. तत्व एकच आहे ते. अग्नितत्व आहे आपल्या पोटामध्ये. ठीक आहे. समजा त्या अग्नितत्वामध्ये काही बिघाड झाला तर आपण तो बिघाड बरा करू शकतो. साध्या घरगुती गोष्टींमुळे पण आपण बरा करू शकतो. म्हणजे समजा अपचन झालं असेल, म्हणजे पित्त एकदमच कमी झालं असेल, पचन शक्तीच कमी झाली असेल, तर आपण मग लंघन करतो, लिंबाचं सरबत पिलं किंवा लोणचं लिंबाचं खाल्लं किंवा आणि काही आलं आणि लिंबू खाल्लं, असं करून आपण पचन शक्ती वाढवतो. तेच पित्त जर वाढलं असेल तर तरी पण आपण लंघन करतो किंवा पित्त कमी होणारे पदार्थ खातो, दूध घेतो आपण, थंड ताक पितो, असं करून आपण पित्त कंट्रोलमध्ये आणू शकतो. तसंच औषधं घेऊन पण आपण या दोन्ही तक्रारींवर आपण बरोबर इलाज करू शकतो. म्हणजे अग्नितत्व पण महत्वाचं आहे, पण जल आणि पृथ्वीपेक्षा हे जरा वेगळं तत्व आहे. अजून एक आपण तत्व बघूया, आकाश तत्व. ते पण आपल्या शरीरामध्ये आहे. आकाश तत्व पोकळींच्या स्वरूपामध्ये आहे. आपल्या शरीरामध्ये कितीतरी रिकाम्या जागा आहेत. फॉर एक्झाम्पल, ब्रेनमध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत त्याला आपण कॅव्हिटीज म्हणतो. आपल्या चेस्टमध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत त्याला पण आपण कॅव्हिटीज, किंवा ॲबडॉमनमध्ये पोटामध्ये जागा आहेत रिकाम्या त्याला आपण कॅव्हिटीज म्हणतो. मेंदूमधल्या ज्या रिकाम्या जागा असतात त्याला सायनस म्हणतात, कॅव्हिटीज नाही, सायनस म्हणतात. तसेच आपल्या चेहऱ्यामध्ये पण रिकाम्या जागा असतात, पोकळ्या असतात, त्याला आपण सायनस म्हणतो. तर यांच्यामध्ये पण काही बिघाड झाला तर आपण पथ्य करून किंवा औषध उपचार करून हा आजार बरा करू शकतो. पाचवं तत्व आहे पंचतत्वातलं, वायुतत्व. समजा तुम्ही ठरवलं आजपासून वायू म्हणजे श्वास घ्यायचा बंद, तर आपण किती दिवस जगू शकू?
0: एक सेकंड,
1: काही क्षण, काही क्षणच जगू शकू आपण. म्हणजे तो जो जीव आहे किंवा आत्मा आहे आपल्या शरीरामध्ये, त्याला जर शरीरातच ठेवायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं तत्व कुठलं आहे?
0: वायुतत्व.
1: म्हणूनच योग ह्या भाषेमध्ये, योगिक भाषेमध्ये प्राण म्हणजे आपण वायू किंवा श्वास.
0: अच्छा.
1: प्राणचा अर्थ श्वास, प्राणचा अर्थ जीव नाही आहे, प्राणचा अर्थ आहे श्वास. लाईफ इज ब्रेथ, ब्रेथ इज लाईफ. आणि आयामचा आपण अर्थ बघितला, आयाम म्हणजे कंट्रोल.
0: बरोबर.
1: मग प्राणायामाचा अर्थ काय होईल? कंट्रोल ऑफ ब्रेथ, म्हणजे श्वासावर नियंत्रण ठेवणं म्हणजे प्राणायाम.
0: अच्छा.
1: हा आहे प्राणायामाचा अर्थ.
0: कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेतोय आपण. ब्रेक नंतर पुन्हा आपण प्राणायाम याबद्दलची माहिती ऐकणारच आहोत. तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत राहा वेणूतुणी 90.4 KLE कनसोबत.

नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत. तुम्ही ऐकत आहात वेणू ध्वनी 90.4. आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो. हा, आपण रेडिओ मात्र आपण ऐकतो, कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनच बाहेर प्रवासातच घालवत असतो. त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्या बरोबरच असतं. आणि या वेणूध्वनीच्या या 90.4 वर अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात. काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत, तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या, हेच मी तुम्हाला आवाहन करते.

0: ब्रेकनंतर तुमचं स्वागत आहे. तुम्ही ऐकता वेणुधोनी 90.4 KLE कनसू आणि कार्यक्रमामध्ये आपण डॉक्टर सुहास गोडबोले यांच्याकडून प्राणायाम बद्दल माहिती ऐकतोय. खूप अशा सोप्या शब्दात तुम्ही प्राणायामचा अर्थ आम्हाला समजवलात तर खरा, पण एवढं का महत्वाचं आहे की आपण श्वासावरती एवढं नियंत्रण ठेवलं पाहिजे?
1: अगदी बरोबर, चांगला प्रश्न आहे हा. या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या अगोदर मी तुम्हाला एक दोन तीन उदाहरणं देईन की ज्याची तुम्हीच कल्पना करा, श्रोत्यांनी पण कल्पना करा आणि काय होतं याच्याकडे लक्ष द्या. अशी कल्पना करा की तुम्ही रस्त्याने निघालाय आणि तुमच्या डोळ्या देखत एखादा भीषण अपघात घडलाय, एकदम भीषण अपघात घडलाय की भयानक परिस्थिती एकदम. कसा असेल तुमचा श्वास? तुमच्या डोळ्यासमोर घडलेला आहे अपघात, बघताय तुम्ही, तुमचा श्वास कसा असतो त्यावेळेला, काय होतं त्यावेळेला श्वासाला?
0: मला वाटतं वाढलेला असेल तो, किंवा असा
1: समजा तुम्ही एखादी एकदम दुःखदायक घटना ऐकली, अचानक एकदम शॉकिंग न्यूज. पूर्वीच्या काळी कसं टेलिग्राम यायची, टेलिग्राम आली की एकदम श्वास रोखला जायचा सगळ्या लोकांचा, किंवा असं एकदम शॉक मध्ये काय होतं श्वास रोखला जातो किती वेळ, अगदी दोन तीन पाच क्षणात पुरता का होईना श्वास रोखला जातो. मग नंतर आपण एक दीर्घ श्वास घेतो, निश्वास घेतो आणि मग पुढची क्रिया आपण करतो, जाऊन त्या व्यक्तीला वाचवायचं असेल किंवा जे काय असेल ते. पण सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, श्वास रोखला जातो भीतीमध्ये किंवा शॉकिंग न्यूज मध्ये किंवा एखादा असा काही प्रसंग बघितला, श्वास रोखला जातो. बरोबर, तेच समजा तुमचं कोणाबरोबर तरी जोरात भांडण चाललंय, खूप जोरदार भांडण चाललंय, एकदम अगदी मारामारीची वेळ आलेली आहे, श्वास कसा असतो? दीर्घ झालेला असतो, मोठा मोठा श्वास घेत असता तुम्ही. बरोबर, तेच समजा तुम्ही एखाद्या तुमच्याच घरातल्या देवघरात समोर बसलाय, देवासमोर बसलाय, पूजा करताय, काही मंत्रोच्चार चाललेले आहेत, तुमच्या हातात निरांजन आहे, बत्ती लावलेली आहे, शांत वातावरण आहे, तुम्ही पण काहीतरी श्लोकांचं उच्चारण करताय, श्वास कसा असतो त्यावेळेला? शांत चाललेला असतो, वातावरण पण शांत असतं, श्वास पण शांत चाललेला असतो. ते समजा सणावाराच्या दिवशी घरी पूजा आहे, छान वातावरण आहे, आपला पण श्वास त्यावेळेला एकदम मंद आणि शांत चाललेला असतो. या तिन्ही उदाहरणावरून काय लक्षात येतं तुमच्या? लक्षात असं येईल की आपण मुद्दामून श्वासाला कंट्रोल करत नाहीये. या तिन्ही उदाहरणांमध्ये आपल्या असं लक्षात येईल की घटना घडली की त्याचा सगळ्यात पहिला परिणाम श्वासावर
0: होतो. बरोबर,
1: भीतीमध्ये श्वास वेगळा आहे, घाबरलेला असताना श्वास वेगळा असतो, तेच तुम्ही रागावला असाल तर श्वास वेगळा आहे, तेच जर तुम्ही एकदम शांत बसलाय आरामात, काही टेन्शन नाहीये, पूजा करताय, असे काही हे करताय, तर तुमचा श्वास वेगळा असतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो जेव्हा जेव्हा तुमच्या मानसिक स्थितीमध्ये बदल होतोय त्याचा सगळ्यात पहिला परिणाम श्वासावर. मग तुमच्या शरीरावर जो काय बदल होणार असेल, टेन्शन आलं तुम्हाला, पित्त वाढलं, जे काय होणार असेल किंवा ब्लड प्रेशर वाढलं, ते नंतर, पण पहिल्यांदा परिणाम होणार आहे श्वासावर. बरोबर, मग आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी, ही योगची परंपरा 5000 वर्षापूर्वीची आहे, इतकी जुनी परंपरा आहे, तर हजारो वर्षापूर्वी त्यावेळचे जे सायंटिस्ट होते, वैज्ञानिक होते, म्हणजेच त्यावेळचे ऋषी होते, ऋषी म्हणजेच वैज्ञानिक, सायंटिस्ट, तर त्यावेळच्या वैज्ञानिकाने असा विचार केला की जेव्हा मानसिक स्थितीमध्ये बदल झाल्यामुळे जर श्वासावर बदल होत असेल, तर आपण जर श्वासावरच जर बदल घडवून आणला तर त्याचा परिणाम मनावर व्हायला पाहिजे. कारण शरीर जर तुम्ही बघितलं तर शरीर हे ज्याला आपण म्हणतो वन वे ऍक्शन नाही आहे, शरीरामध्ये टू वे ऍक्शन आहे. म्हणजे मेंदूमधून एखादी सूचना निघाली, ती हाताच्या बोटांपर्यंत गेली आणि मी मोबाईल उचलला, तेच समजा तुमच्याशी बोलता बोलता नकळत माझा हात मेणबत्तीला जाऊन लागला किंवा आगीला हात जाऊन लागला, तर काय होईल, ती सूचना मेंदूला जाणार हातामधून. असं शरीराच्या प्रत्येक भागामध्ये टू वे ऍक्शन चालू असते, वन वे ऍक्शन कुठंच नाही आहे. तर तसंच तुमच्या मनात बदल झाला, त्याचा परिणाम श्वासावर झाला, मग तुम्ही जर श्वासाला जर कंट्रोलमध्ये आणलं, नियंत्रणात ठेवलं, तर त्याचा परिणाम मनावर व्हायला पाहिजे. ह्या गोष्टीवर त्यांनी प्रचंड अभ्यास केला, बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा अभ्यास झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हो असं होतं, अशाप्रमाणे प्राणायामाचा जन्म झाला. प्राणायामामध्ये जे आपण जे वेगवेगळे प्रकार बघतो प्राणायामाचे, त्या प्रत्येक प्राणायामाच्या प्रकारामध्ये श्वासावर नियंत्रण ठेवण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी असते. म्हणजेच आपण प्रत्येक प्राणायामाचा फायदा वेगवेगळ्या मानसिक लेवलवर होत असतो सगळ्यात पहिल्यांदा, आणि मग शारीरिक लेवलवर होतो. जेव्हा आपण आसनं करतो त्यावेळेला त्याचा परिणाम आधी शरीरावर होतो, मग मनावर होतो, आणि जेव्हा आपण प्राणायाम करतो त्यावेळेला त्याचा परिणाम पहिल्यांदा मनावर होतो आणि मग शरीरावर होतो.
0: अच्छा, म्हणजे असा खूप मोठा असा बदल आहे त्याच्यामध्ये एकंदरीत,
1: प्रचंड मोठा. मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्राणायाम सुरू आहे. म्हणजे मन मन म्हणजे आपण म्हणतो की पतंगासारखं आहे, भरकटणार भरकटत असतं असं मन.
0: आणि
1: त्या पतंगाला जर काबू मध्ये ठेवायचं असेल तर आपल्या हातात काय असती,
0: डोर
1: असती. ती डोर म्हणजे श्वास आहे. तर प्राणायाम म्हणजे त्या श्वासाला कंट्रोल करणं. दोरीला आपण जसं कंट्रोल करू तसा तो पतंग बरोबर हवेत उडतो, तर तसं प्राणायाम आहे. तर प्राणायाम करतो ह्याचा अर्थ आपण मनावर त्याचा परिणाम होत असतो. तर वेगवेगळे जे प्राणायाम आहेत ते प्रत्येक प्राणायामाचा वेगवेगळ्या मनाच्या स्थितीवर उपयोग होत असतो. उदाहरणार्थ एक सगळ्यांनी ऐकलं असेल एक प्राणायाम आहे, खूप महत्वाचा प्राणायाम आहे, त्याचं नाव आहे कपालभाती प्राणायाम. सगळ्यांनी नाव ऐकलेलं आहे. त्याचे फायदे पण सगळ्यांना माहिती आहेत की सगळ्या आजारांवर रामबाण उपाय किंवा अगदी जालिम उपाय म्हणजे कपालभाती प्राणायाम. म्हणजे आम्ही पेशंटना सांगताना सांगतो इंग्लिशमध्ये द बेनिफिट ऑफ कपालभाती इज फ्रॉम सी टू सी. कपालभाती आणि भस्त्रिका दोन्हीचे बेनिफिट साधारण सिमिलर आहेत. सी टू सी, सी टू सी याचा अर्थ कॉमन कोल्ड पासून ते कॅन्सर पर्यंत सगळ्या व्याधींवर ह्या प्राणायामाचा उपयोग होतो योग्य पद्धतीने जर तुम्ही केलं तर आणि नियमितपणे केलं तर. तर कपालभाती जे प्राणायाम आहे ह्याच्यामध्ये जो एक विशिष्ट पद्धतीमध्ये तुम्ही जो श्वास घेता, श्वास घेण्याची एक पद्धत आहे, तर त्या पद्धतीमुळं तुम्ही तुमच्या मनाच्या डलनेस म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की इंग्लिशमध्ये डल लिथार्जिक याला काय म्हणू शकतो आपण मराठीमध्ये, एकदम कंटाळवणं मन किंवा एकदम कंटाळल्यासारखा स्वभाव झालेला आहे, काही सुचतच नाही आहे, एकदम नैराश्य एकदम फ्रेश वाटत नाही आहे, अशी जी मनाची स्थिती असते ज्याला डल लिथार्जिक मन म्हणतो आपण, अशा टाईपच्या माइंडसेटवर या प्राणायामाचा परिणाम होतो. जर समजा एखाद्याची तशी माइंडसेटच तसा झाला असेल, एकदम तो डल झाला असेल, नैराश्य आला असेल, आणि जर त्यांनी हे प्राणायाम करायला सुरुवात केली हळूहळू तो त्या स्थितीमधून पूर्णपणे बाहेर येऊ शकतो. इतकं हे पॉवरफुल प्राणायाम आहे कपालभाती प्राणायाम. हा उपयोग झाला मानसिक स्तरावर. शारीरिक स्तरावर मी तुम्हाला सांगितल्यासारखं सगळ्या जुन्या आजारांवर कपालभातीचा अप्रतिम उपयोग होतो. पण जेवढं कपालभाती महत्वाचं प्राणायाम आहे तेवढंच हे पण महत्वाचं आहे की टीव्ही बघून किंवा पुस्तकात वाचून प्राणायाम करू नका. योग्य पद्धतीने शिकून घ्या, कुठल्याही जाणकार व्यक्तीकडून प्राणायाम शिकून घ्या आणि मग त्याच्या मार्गदर्शनाखाली कमीत कमी महिनाभर तरी हे प्राणायाम करा. आणि महिनाभरानंतर मग तुम्हाला एकदा कॉन्फिडन्स आला किंवा शिकवणाऱ्याला कॉन्फिडन्स आला की आता तुम्ही व्यवस्थित करताय की मग तुम्ही घरी एकटे करा, नाहीतर मग त्याचे फायदे व्हायच्या ऐवजी तोटे पण होऊ शकतात. जेवढं प्राणायाम उपयोगी आहे तेवढा त्याचा उलटा उपयोग पण होऊ शकतो जर चुकीच्या पद्धतीने केलं तर.
0: हो ना, नक्कीच. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तेच आहे, जर आपल्याला व्यवस्थित ते येत नसेल किंवा पूर्णपणे माहिती नसेल त्या गोष्टीची तर ते केल्यामुळे त्याचे उलटे रिझल्ट पण.
1: माझ्याकडे पेशंट येतात, पेशंट मला येऊन सांगतात की सर तुम्ही सांगितलं प्राणायाम करायला पाहिजे, मी आमच्या डॉक्टरांच्याकडे गेलो होतो 6 महिन्यापूर्वी आणि त्यांनी मला सांगितलं छे प्राणायाम बिराम काय करायचं नाही. मी म्हणतो बरोबरच सांगितलं डॉक्टरने, तुमच्या डॉक्टरने कोण डॉक्टर, मग ते सांगतात नाव कोणाचं MD होते आणि कोण MBBS होते किंवा कोण होते ते असतील ते. मी म्हणतो त्याच्यात काही चूक नाही सांगितलं त्यांनी, बरोबर सांगितलं. का सांगितलं त्यांनी असं, कारण तुम्ही काय करता, पुस्तक बघून किंवा टीव्ही बघून करता, योग्य पद्धतीने जर केलं तर त्याचा उपयोग होणार. जर न शिकता जर चुकीच्या पद्धतीने केलं तर तुम्हाला नुकसान होईल, म्हणून डॉक्टर सांगतात की तसला काय करू नका.
0: बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते. आपण आता दाखवू नाही शकत प्राणायाम कसं करावं ते, पण तुम्ही एक्सप्लेन केलं तर बरं पडेल.
1: सांगतो, कपालभाती प्राणायाम करताना एकतर पद्मासनात बसणं गरजेचं आहे. पद्मासन ही आयडियल बेसिक पोस्चर किंवा आपण ज्याला आधार आसन म्हणतो हे आधार आसन आहे पद्मासन. कुठल्याही प्राणायामासाठी पद्मासनात बसून जर प्राणायाम केलं तर त्याचे फायदे जास्त चांगले मिळतात. ठीक आहे, तर पद्मासनात बसल्यावर कपालभाती करताना हे अनुशुपोटीच म्हणजे उपाशुपोटीच प्राणायाम केलं पाहिजे. समजा तुम्ही नाश्ता केलाय आणि 15 मिनिटांनी जर प्राणायाम करायला बसलात तर मग ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्याचे फायदे व्हायच्या ऐवजी उलटेच नुकसान होऊ शकेल तुम्हाला, पित्त वाढेल किंवा उलटेही झाल्यासारखं होईल किंवा सगळं बाहेर येऊ शकेल असे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे हे प्राणायाम उपाशुपोटीच करायचं असतं. सगळ्यात बेस्ट वेळ म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला, सकाळी सूर्योदयाच्या वेळेला, साधारण सकाळी 5:30 ते 8:30 ही जी वेळ आहे ही कुठलाही प्राणायाम करण्यासाठी अगदी छान वेळ आहे, योग्य वेळ आहे सकाळची वेळ. सकाळी ज्यांना जमत नसेल सूर्यास्ताच्या वेळेला, संध्याकाळी 5 ते 7 या वेळामध्ये, या 2 तासामध्ये प्राणायाम जर केलं त्यावेळेला साधारण पोट रिकामं असतं, तर ती वेळ प्राणायामासाठी चांगली आहे. तर हे प्राणायाम करताना श्वास सोडण्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. श्वास घेणं जे आहे हे पॅसिव्ह म्हणजे नकळत श्वास आत गेला पाहिजे आणि श्वास सोडणं हे जोरात व्हायला पाहिजे कपालभाती प्राणायामध्ये. म्हणजे श्वास सोडण्याचा आवाज आला पाहिजे, श्वास घेण्याचा आवाज नाही आला पाहिजे. म्हणजे समजा बाजूला कोण बसला असेल तर त्याला फक्त तुम्ही श्वास सोडताय एवढंच त्याला ऐकू गेलं पाहिजे. श्वास घेणं हे ऐकून आलं पाहिजे. इतका हळू मंद शरीराला जेवढी गरज आहे आपोआपच शरीर श्वास घेत असतं. तुम्ही ताकद लावायची नाहीये श्वास घेण्यासाठी. श्वास सोडताना पण ताकद लावायची नाहीये. बिना ताकद लावता इझिली जेवढा श्वास सोडता येईल तेवढा श्वास सोडायचा आहे. कुठलाही प्राणायाम करताना कॉम्पिटिशन करायचं नाहीये. समजा दोघं तिघं बसून करत असाल तुम्ही तर तो अजून करतोय ना मी पण अजून करीन असं कधी करायचं नाहीये. जेव्हा तुमच्या लक्षात येईल आता मला ताकद लावायची वाटते की गरज वाटायला लागली आहे ताकद लावण्याची लगेच थांबणं गरजेचं आहे. त्यामुळे प्राणायाम करताना कधी थांबायचं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून आम्ही म्हणतो की योग्य गुरुच्या समोर किंवा टीचरच्या समोर किंवा ज्या डॉक्टरना माहिती आहे प्राणायाम कसं करायचं त्यांच्या समोर बसून तुम्ही शिकून घ्या मग घरी करा. डायरेक्ट असं बघून वगैरे टीव्हीवर प्राणायाम कधीही करू नका.
0: म्हणजे एकंदरीत
1: त्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो पॅसिव्ह इनहलेशन अँड ऍक्टिव्ह एक्झलेशन इज कॉल्ड कपालभाती प्राणायाम.
0: म्हणजे कपालभातीमध्ये श्वास
1: सोडण्यावरती जास्त जोर असतो. आणि दुसरं खूप महत्वाचं असतं श्वास सोडताना पोट आत गेलं पाहिजे. म्हणजे जो स्ट्रोक असतो तो स्ट्रोक पोटावरती पडला पाहिजे नाभीवर. म्हणजे पोट आत जाणं आणि श्वास सोडणं हे दोन्ही एकदम होणं गरजेचं आहे. तर प्राणायाम मध्ये एक श्वासाची पद्धत आहे योगिक ह्याच्यामध्ये की त्याला आपण म्हणतो ऍबडॉमिनल ब्रिदिंग म्हणजे उदर श्वसन. तर उदर श्वसनाचा अर्थच हा आहे की श्वास घेताना पोट बाहेर येणं आणि श्वास सोडताना पोट आत जाणं ह्या प्रकारच्या श्वासाला म्हणतो आपण उदर श्वसन किंवा ऍबडॉमिनल ब्रिदिंग. तर ह्या पद्धतीने तुम्हाला श्वास घ्यायचा आहे प्राणायाम करताना. त्यामुळे हे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की तुम्ही प्राणायाम करताय पण जर पोटाची हालचाल होत नसेल बरोबर तर मग ते प्राणायाम चुकीचं आहे किंवा त्याचा गुण येणार नाही किंवा तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार नाही. त्यामुळे प्राणायाम करताना कपालभाती श्वास सोडताना पोट आत जात आहे का याकडे लक्ष बरोबर दिलं पाहिजे आणि एका लयामध्ये केलं पाहिजे. मध्ये जोरात मध्येच हळू पर मध्ये जोरात असं नाही करायचंय. तुम्हाला ताकद लावायची वाटते असं वाटलं की थांबा 10 सेकंद थांबा 10 श्वास थांबा परत दीर्घ श्वास घ्या परत सुरुवात करा. या पद्धतीने प्राणायाम करायचं.
0: म्हणजे यासाठी आपण पर्टिक्युलर टाइम नाही सांगू शकत की 5 मिनिटं करायचं किंवा 10 मिनिटं
1: करायचं. प्रत्येकाच्या वर अवलंबून
0: प्रॅक्टिसवर अवलंबून किंवा त्यांच्या कपॅसिटी प्रमाणे करायचं.
1: म्हणजे आपण असं लेबल करू शकत नाही सर्दी आहे ना तू 5 मिनिटं कर ब्लड प्रेशर आहे ना 10 मिनिटं कर असं नसतं. प्रत्येकाच्या कपॅसिटीवर असतं. आणि शेवटी कसं आहे तुम्ही किती वेळा करताय याला महत्व नाहीये. तुम्ही कसं करताय याला महत्व आहे.
0: बरोबर.
1: किती योग्य पद्धतीने तुम्ही करताय हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही भले 1000 वेळा एका बैठकीत 1000 स्ट्रोक्स करत असाल पण ते जर तुमचे स्ट्रोक चुकत असतील तुम्ही ताकद लावून करत असाल तुमच्या शरीराची पूर्ण हालचाल होत असेल शरीराची प्राणायाम करताना तर मग 1000 नाही 2000 करून पण काय फायदा मिळणार नाही तुम्हाला. तेच तुम्ही अगदी 60 वेळा जरी केलं पण एकदम योग्य पद्धतीने केलं तुम्हाला फायदा मिळून जाईल.
0: अच्छा. श्रोते हो ऐकलत ना की प्राणायाम करणं हे किती महत्वाचं आहे पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे की ते योग्य पद्धतीनं केलं पाहिजे आणि त्याची माहिती आपल्याला हवी. त्यासाठी तुम्ही योग्य व्यक्तीकडे जाऊन ते प्राणायाम शिकून घ्या आणि मग तुम्ही घरच्या घरी ते करू शकता प्रॅक्टिस झाल्यानंतर अर्थातच. हा होता आजचा योगाडे स्पेशल कार्यक्रम ज्यामध्ये आपण डॉक्टर सुहास गोडबोले यांना ऐकत होतो. त्यांनी प्राणायाम बद्दलची खूप सारी माहिती दिलेली आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा एका नवीन कार्यक्रमासोबत असेलच पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रा वेणुभूमी 90.4 KLE कनसो. नमस्कार.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.